आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz. श्रोते हो, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 9 अधिक ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 30 मे 2026. नमस्कार आणि शुभ सकाळ. मी अजय गरडे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतोय आजच्या या प्रसारणामध्ये. श्रोते हो, आजच्या या प्रसारणाची सुरुवात करूया या मंगलध्वनीने.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 मेगाहर्ट्झवर श्रोतेहो सकाळचे 6 वाजतायत आणि हिंदी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz-वर श्रोतेहो सकाळच्या ठीक 6:05 झालेले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत हा कार्यक्रम. नमस्कार आणि स्वागत आहे भक्ती संगीत या कार्यक्रमात.

श्रोते कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा आवाज ऐकत होतात. दादा कोंडके यांची गीत रचना, संगीत राम लक्ष्मण यांचं होतं.

आनंद शिंदे आणि सहकारी यांचा आवाज आपण ऐकत होता शोधे हो. गीतकार झुंजार सपकाळ आणि संगीतकार प्रल्हाद शिंदे आपण ऐकत आहात भक्ती संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

श्रोते सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात हे गीत संत नामदेवांचं होतं. यशवंत देव यांचं संगीत आणि या गीताआधी आपण ऐकत होतात सुरेश वाडकर यांचा आवाज, प्रवीण दवणे यांचे शब्द आणि प्रभाकर पंडित यांचं

प्राधान्य संताजी आणि धनाजी या चित्रपटातील हे गीत होतं. आशा भोसले आणि सहकार यांचा आवाज, जगदीश केवळकर यांचे शब्द आणि वसंत देसाई यांचं संगीत. आणि या गीतासोबतच भक्ती संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 मेगाहर्ट्स वर. तो सकाळचे 6:35 झालेले आहेत आणि आता एका कार्यक्रमाची रूपरेषा. यानंतर लगेचच 6:40 विचार पुष्प. आज निरूप या संदर्भात लेखन आहे देवेंद्र मराठे यांचं. वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचं. त्यानंतर लगेचच 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. शोधू आपण ऐकू शकाल दिनविशेष. सकाळी ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. आकाशवाणी अमरावती केंद्राचा कार्यक्रम श्रोते आपण ऐकू शकाल 7:40 मिश्र संगीत.

ठीक 8:40 मिनिटांनी स्मृतिगाथा आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत असल्याने याच निमित्ताने अंबादास मोहिते यांचं मनोगत श्रोतेव आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकम आणि निर्मिती सहाय्य स्नेहल ठाकरे यांचं. सकाळी ठीक 10 वाजता कार्यक्रम ज्ञानामृत आपण ऐकू शकाल. संकलन आहे स्नेहल ठाकरे, सादरकर्ते भैयालाल टेकम. अजून 30 मिनिटांनी गीत गंगा श्रोतेहो हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. ठीक 11 वाजता

स्मृति गंध या अंतर्गत आज संगीतकार मिलिंद श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेले काही गीत आम्ही आपल्याला ऐकविणार आहोत. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते हो, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये समाचार आपण ऐकू शकणार नियमित आणि निर्धारित वेळेत. ही होती कार्यक्रमाची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.

0: आकाशवाणीसह अमरावती केंद्र आहे एफ एम 1.5 MHz. वर्ष देऊ सकाळचे 6:40 होत आहेत. आता विचार पुष्प आणि त्यानंतर लगेचच आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सुरुवातीला विचार पुष्प. आज निरोप या संदर्भात लेखन केलेलं आहे नवेंद्र मराठे यांचं, वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा.
1: फार काही बोलायचं असतं पण काय बोलावं ते उमगत नाही. बरंच काही सांगायचं असतं ते सांगायला म्हणून ओठांपर्यंत शब्द येतातही, पण आले आले म्हणेपर्यंत शब्दांची पाखरं उडून जातात. मन भरून डोळे भरून सगळ्यांकडे पाहायचं असतं, साऱ्या चेहऱ्यांवर नजर फिरत असते, पण विभोर झालेल्या मनाला ते दिसत नाहीत. खूप काही करायचं मनात असतं पण आता ते शक्य नसतं. अवघे काही क्षण उरलेले असतात आणि त्या क्षणात घ्यायचा असतो सर्वांचा निरोप. निरोप हा आपल्या आयुष्यातला एक हळवा क्षण. खरं तर त्यापेक्षा हळवा क्षण आणखी दुसरा कुठला असेल? आयुष्यात निरोपाचे क्षण अनेकदा येतात. लग्न होऊन नववधूचं सासरी जाणं असो, एखाद्या वसतिगृहातून घरी जाण्याचा क्षण असो, की सहकाऱ्यांचा निरोप घेऊन सेवामुक्त होण्याचा क्षण असो, कितीही नाही म्हटलं तरी मन अशा वेळी कातर होतं, हळवं होतं. गेलेले क्षण आता पुन्हा अवतरणार नाहीत या भावनेनं मन गलबलून येतं. स्वतःच्या घरी राहायला जाण्याचा आनंद मोठाच असतो, पण जुनं घर आणि दीर्घकाळ सोबत करणारे शेजारी आता अंतरणार या भावनेनं मन भरून येतं. कित्येकदा या शेजाऱ्यांशी भांडणाचे प्रसंग आलेले असतात, तरीही घर सोडताना निरोपाच्या क्षणी माणूस ते सारं विसरतो. मन नकळत कृतज्ञ होतं. घरापासून लांब असलेल्या वसतिगृहात सुरुवातीला करमत नाही, घरच्या आठवणीनं रडू येतं, पण कालांतरानं ते वसतिगृह आपलं वाटायला लागतं आणि निरोपाच्या क्षणी तिथून पाय निघत नाही. नोकरीत असताना अनेकदा कटू अनुभव येतात, सहकारी वरिष्ठांशी समरप्रसंग उद्भवतात, पण निवृत्तीच्या क्षणी माणूस स्थितप्रज्ञ होतो. मनातला राग कडवटपणा सारं लोप पावतं, मन शांत होतं. असं काय आहे या निरोपाच्या क्षणात की माणसाचं मीपण, राग, खोडसाळपणा हे सारे अवगुण यावेळी थिजून जातात. मन तरल होतं, वाणी निशब्द होते, एखाद्या निरागस लेकरासारखी माणसाची अवस्था होते. निरोपाचा क्षण हा एका पर्वाचा अंत असतो. मग भले नातेवाईकांकडे 4 दिवसाचं राहणं का असेना, ते 4 दिवस कसे उडून गेले हे निरोपाच्या क्षणी जाणवतं. निघायची वेळ येते तेव्हा तिथं आल्यापासूनचं सारं आठवू लागतं. ते क्षण त्यावेळी मोठे रमणीय भासत असतात.

सेवानिवृत्तीचा क्षण तर मोठा गहिरा, मन कातर करणारा. निरोपाची भाषणं झडत असतात, कानावर शब्द पडत असतात, पण मन मात्र भूतकाळात हरवलेलं असतं. नोकरीच्या पहिल्या दिवसापासूनचा सारा चित्रपट डोळ्यांपुढं सरकू लागतो. मानाचे अपमानाचे प्रसंग मनाच्या चक्षुपुढं अवतीर्ण होऊ लागतात. दिवस जावेत एवढ्या सहजतेनं एकामागं एक वर्ष पसार झालेली असतात. आणि मग काळाचं किती मोठं अंतर आपण चालून आलो याचं नवल वाटू लागतं. जीवन क्षणभर थांबलं आहे असा भास त्या क्षणी होतो. सुखाची दुःखाची स्टेशनं मागं पडलेली असतात. आता 10 वर्ष राहिलेली नसतात, 5 वर्ष राहिलेली नसतात, 1 वर्षही राहिलेलं नसतं. काही क्षणात आता निघायचं असतं. ते दिवस ते क्षण आता परत येणार नसतात. परंतु मन गतकाळात अडकलेलं असतं. हुरहुर वाटते, मन कातर होतं, ते यामुळं. निरोप घेऊन बाहेर पडताना बरोबर काय असतं? पदामुळं आलेला अधिकार हे सारं जागेवरच राहतं. तर मग बरोबर काय असतं? बरोबर असतात त्या सदिच्छा. त्या येतात चांगल्या कामातून, निरपेक्ष वृत्तीतून आणि सहकार्यांना दिलेल्या प्रेमातून. अर्थात सत्कार्य आणि प्रेम यांची पेरणी मात्र आपल्यालाच करावी लागते. अमुक एक करायचं राहून गेलं अशी खंत निरोप घेताना वाटणं स्वाभाविक आहे. पण भविष्यातल्या निरोपाचं भान आणि जाणीव ठेवून काम केलं तर ही खंत फारशी उरणार नाही.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण पोस्टपार्टम डिप्रेशन साठी लाईफस्टाईल मध्ये जे चेंजेस करावे लागतात त्याविषयी माहिती बघत होतो. त्यातीलच पुढील भाग आज आपण पाहूया. पोस्टपार्टम मध्ये न्यूट्रिशनचाही महत्वाचा रोल आहे. त्यासाठी ताजं गरम सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर आपलं महाराष्ट्रीयन फूड किंवा आपली जी थाळी आहे ती अगदी ह्यासाठी बेस्ट आहे, पण ती घरी केलेली. आयर्न रिच फूड म्हणजे ज्यामध्ये पालक, बीट, गाजर तसेच तूप, बदाम, अक्रोड याचा समावेश असायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. पाणी हे नॅचरली आश्वासन देण्याचं काम करतं, त्यामुळे पाणी किंवा इतर द्रव पदार्थ सरबत वेगवेगळ्या फॉर्म मधली ही अवश्य घ्यावीत. आई, बहीण किंवा विश्वासातील मित्रांशी संवाद किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला हव्यात. स्वतःची काळजी घेणं सुद्धा यामध्ये खूप गरजेचं आहे. यामध्ये हेड मसाज म्हणजे केसांना किंवा डोक्याला तेल लावून घेणं किंवा अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला शास्त्रोक्त पद्धतीने तेल लावून त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणं ही यामध्ये ट्रीटमेंटचा भाग येतो. कोमट पाण्यात खडे मीठ किंवा निंबाची पानं टाकून त्याने आंघोळ करावी. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, कमीत कमी 10 मिनिटं का होईना स्वतःची एखादी हॉबी किंवा एखादं छान गाणं ऐकण्यासाठी वेळ काढावा. याबरोबरच काही हेल्दी बाउंड्रीज आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. सततच्या किंवा अननेसेसरी सूचनांना नम्रपणे नकार देता यायला हवा. घरातील सर्व जबाबदाऱ्या लगेच स्वीकारण्याचा अट्टहास करू नका, त्याचं प्रेशरही घेऊ नका. घरातल्यांशी व नवऱ्याशी प्रेमानं व मोकळेपणाने संवाद साधावा. यामध्ये काही होम रेमेडीज किंवा आयुर्वेदिक औषधांचाही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करून घेऊ शकतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचं द्रव्य म्हणजे अश्वगंधा, जे आपल्या बॉडीमध्ये अँझायटी कमी करतं किंवा कॉर्टिसोलचं लेवल कमी करते. पण अश्वगंधा

0: त्यांना मात्र स्त्री ही फीडिंग नसावी, बाळाला दूध पाजणारी नसावी आणि हे औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. अदरवाईज अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण हे दुधासोबत घेता येतं. शतावरी चूर्ण हे मूड स्टॅबिलायझर म्हणून काम करतं किंवा मूडला छान एनहान्स करण्याचं काम करतं. अर्धा चमचा शतावरी चूर्ण हे कोमट दुधाबरोबर घेता येतं. त्यानंतर ब्राह्मी, ब्राह्मी हे मनावर छान काम करणारं औषध आहे. संज्ञा जननाचं काम करतं, संज्ञा स्थापनाचं काम करतं, त्यामुळे ब्राह्मी हे चूर्ण किंवा गोळी या फॉर्ममध्येही आपल्याला घेता येतं. हळदीचं दूध हे यामध्ये एक छान काम करतं. हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी काम करते, त्यामुळे हळदीचं दूध हे रात्रीच्या वेळेला छान झोप येण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. या काही रेमेडीज सोबत आजचा भाग आपण इथे थांबूया. पुढच्या भागामध्ये पुढील माहिती पाहूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. श्रोते हो, तीव्र उष्णते संदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना आहेत, त्या अशा आहेत: शरीरात पुरेसे पाणी ठेवा, तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. तहान ही निर्जलीकरणाचे योग्य लक्षण नाही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS, लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेये घ्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, लेट्यूस इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खा. सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा, रेडिओ ऐका, टीव्ही पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा. या काही सूचना होत्या. सकाळचे 6:50 झाले आहेत. आता परिसर.
1: परिसर. श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या वैज्ञानिक आधारामध्ये सूक्ष्म जीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी आणि जैव रसायनशास्त्र अर्थात बायोकेमिस्ट्री यांचा मोठा वाटा आहे. सूक्ष्म जीवांच्या क्रियेमुळे एन्झाइम्स तयार होतात, तर जैव रासायनिक प्रक्रियांमुळे विविध सेंद्रिय आम्ल आणि इतर घटक तयार होतात. या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी आणि पर्यावरणपूरक क्लिन्झर होय. बायो क्लिन्झरच्या कार्यपद्धतीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे त्याची सर्फंक्टंट क्रिया. सॅपोनिन्स आणि इतर नैसर्गिक घटक पाण्याचा पृष्ठताण कमी करतात, ज्यामुळे पाणी खोलवर घाणीत जाऊ शकतं. त्यामुळे घाण सहजपणे सुटते आणि पाण्यासोबत वाहून जाते. ही क्रिया रासायनिक क्लिनर्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम सर्फंक्टन्स प्रमाणेच असते, परंतु बायो क्लिन्झर मध्ये ती नैसर्गिकरित्या होते. या सर्व वैज्ञानिक प्रक्रियेमुळे बायो क्लिन्झर एक बहुउद्देशीय स्वच्छता द्रावण बनतं. ते केवळ पृष्ठभाग स्वच्छ करत नाही, तर जंतुनाशन, दुर्गंधी नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण यासाठी देखील उपयुक्त ठरतं. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती आणि वैज्ञानिक आधार हे दर्शवतात की हे केवळ पारंपरिक किंवा लोकसाहित्यावर आधारित उपाय नसून त्यामागे ठोस वैज्ञानिक तत्व आहेत. एन्झाइम्स क्रिया, सूक्ष्मजीवांची भूमिका, सेंद्रिय आम्लांची निर्मिती आणि बायोडिग्रेडेशन या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक स्वच्छता साधन तयार होतं. आजच्या काळात पर्यावरणीय समस्या वाढत असताना अशा

0: वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झर ही त्याच दिशेनं एक महत्वाची पायरी आहे. बायो क्लिन्झरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पूर्णपणे पर्यावरण पूरक आहे. सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारं हे द्रावण निसर्गाशी सुसंगत असतं. रासायनिक क्लीनर्स प्रमाणे यात कोणतेही विषारी घटक नाहीत, त्यामुळं ते वापरल्यानंतर पाणी, माती किंवा हवा यांचं प्रदूषण होत नाही. उलट बायो क्लिन्झर वापरल्यामुळं पर्यावरणातील सेंद्रिय संतुलन राखलं जातं. पाण्यात मिसळल्यानंतर हे द्रावण सहज विघटित होतं आणि कोणताही हानिकारक अवशेष निर्माण होत नाही. कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त आहे. घरातील फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा यांचा वापर करून बायो क्लिन्झर तयार करता येतं. त्यामुळं कचऱ्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचं उपयुक्त उत्पादनात रूपांतर होतं. वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना यामुळे प्रत्यक्षात उतरते. शहरी भागात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीनं बायो क्लिन्झरचा वापर अत्यंत सुरक्षित आहे. रासायनिक क्लीनर्स मध्ये असलेली कठोर रसायनं त्वचेवर, डोळ्यावर आणि श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम करतात. अनेक वेळा ॲलर्जी, त्वचारोग आणि श्वसनाचे त्रास निर्माण होतात. परंतु बायो क्लिन्झर नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं असल्यामुळं ते वापरताना कोणताही दुष्परिणाम होत नाही. हे विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आहे. आर्थिक दृष्ट्या बायो क्लिन्झर अत्यंत किफायतशीर आहे. परिसर या कार्यक्रमात आताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, सकाळचे

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 1.5 MHz वर. श्रोतो आता दिनविशेष ऐकूया. एक विचारवंत म्हणतात, मनात ठेवून कुजत राहण्यापेक्षा चार शब्द स्पष्टपणे बोलून मन साफ ठेवावे. मंडळी आता पाहूया इतिहासात काय काय घडलं आजच्या दिवशी. आज गोवा राज्याचा स्थापना दिवस 30 मे 1987 या रोजी गोव्याला केंद्रशासित प्रदेशातून मुक्त करून स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला आणि भारताचे 26वे घटक राज्य बनले. 30 मे 1826 या रोजी हिंदी पत्रकारिता दिन या दिनास सुरुवात झाली. इसवी सन 1556 या साली सम्राट अकबर यांचा मुलगा सलीम आणि राणा प्रताप यांच्यामध्ये हल्दीघाट या ठिकाणी लढाई झाली. भारतातील प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांचा जन्म झाला. इसवी सन 1858 या साली त्यांचं जन्मगाव राणीखल हे आहे. १९३४ या साली मुंबई नभोवाणी केंद्राला सुरुवात झाली, अर्थात नियमित प्रसारणाला अधिकृत सुरुवात झाली. शोध इसवी सन 1631 या साली फ्रान्समधील पहिले वर्तमानपत्र गॅजेट दी फ्रान्स या वर्तमानपत्राला सुरुवात झाली आणि 1998 या साली

अफगाणिस्तान या देशात भीषण भूकंपामध्ये 4,000 पेक्षा जास्त लोकांचं निधन झालं. आज परेश रावल प्रसिद्ध अभिनेते यांचा जन्मदिवस. आणि आज गुरु अंजन देव शीख धर्मियांचे 5वे गुरु यांचा आज स्मृती दिवस. त्यांचं निधन 1606 या साली झालं.

0: रसिको हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
4: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.
5: किडनी स्टोन, मुतखडा, यूरेट्रैक भरड जलद परिणाम करते, लवकर आराम देते, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381.

0: के ऐप, वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
2: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या वानप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चांद बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.

0: काय म्हणतो? अरे बाबा काय म्हणतोयस तू?
1: अरे तो असाच बोलतो, गुटखा सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं, त्याचे घशाचं ऑपरेशन झालं त्यामुळे तो असाच बोलतो.
0: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटखा तंबाखू धूम्रपान यापासून दूर राहा. पान बिडी सुपारी गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून कॅन्सर होतो. कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे. व्यसनांपासून दूर राहा. आकाशवाणी अमरावतीतर्फे

0: कली कली।
1: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान। आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही। व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा।
2: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय। ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं। इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो। खरं तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाहीत।

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे, FM 1.5 MHz. वर सकाळचे 7:07 झालेले आणि आता ठीक 7:10 आणि आम्ही प्रादेशिक मराठी बातमीपत्र सहक्षेपित करीत आहोत अस्मिता वाहिनीवर.

ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहित जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतू

0: या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
1: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: आता गवाया रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
2: पाणी उकळून शांत यावं.
1: काय पण तुझं शहाणपण, मी काय दुखणे करी हाय का भाटीन?
2: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या लच्चीच पाणी पी.
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रीडोने सांगितलं मला. बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समज तो शिकवतोय ना.
1: अक्के रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
0: लोक शिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी. अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
5: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
6: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळं 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील दापोडी आणि फुगेवाडीमध्ये 9 जणांचा तर काळेपडळ आणि हडपसर परिसरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले,
7: माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे, त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले.
6: या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन केल्यानंतर आयोजित मुलाखतीत ते काल बोलत होते. मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. AIचा वेगानं विस्तार होत असताना निर्माण होणाऱ्या डीप फेक, डेटा सुरक्षा

0: या समस्यांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की एथिकल एआय हीच राज्याच्या धोरणाची मध्यवर्ती संकल्पना आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीट पेपर फुटीनंतर दाखल झालेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर काल सुनावणी सुरू झाली. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी नीट फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. पंतप्रधान स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत असं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण प्रथमच तृतीय पंथीयांच्या एका पथकाला दिलं जात आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरचा हा अशा प्रकारचा पहिलाच नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती प्रसाद संकपाळ यांच्याकडून.
1: या तृतीय पंथीयांकडं पुरुषाची ताकद का स्त्रीची कोमलता आणि तिचा इनोसेन्स सुद्धा आहे हे त्याच्यामध्ये दिसून आलं. निश्चितच या गोष्टी बघत असताना असं लक्षात आलं की बाबा आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये तृतीय पंथी लोक जे समाजाच्या मुख्य प्रवाहात नाही आहेत आणि फक्त भिक्षा मागणं किंवा शरीर विक्रय करणं ह्या दोनच गोष्टी त्या आज मितीला करतायत, त्यांना जर आपण या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा जो आपला एक प्रयत्न आहे त्याला कुठंतरी हातभार लावल्यासारखा होईल. आता या प्रशिक्षणानंतर जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची आपत्कालीन परिस्थिती येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वगैरे निर्माण होती असं वाटलं तर या 10 जणांच्या तृतीयपंथीयांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला आम्ही आमच्या सोबत मदतीसाठी सोबत घेणार आहोत.
0: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीच्या दिमाखदार दीक्षांत संचलनाला आज पुण्यात प्रबोधिनीच्या क्षेत्रपाल मैदानावर सुरुवात झाली. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी या संचलनाचं निरीक्षण करत आहेत. थोड्याच वेळात होणाऱ्या भारतीय वायुदलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण असेल. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमाखदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉक्टर किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विनयदीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट

0: इट्स इंटर्नशिप, भारतीय ज्ञान परंपरा तसंच कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान विविध बाबींमध्ये एकसमानता आणण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या कृती दलाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण तंत्र शिक्षण संचालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचाही यात समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यंदाच्या मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉक्टर मृत्युंजय मोहपात्रा यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल तर देशाच्या मध्य आणि वायव्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सून मध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: रसिको, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.
5: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला, त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार।
1: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं।
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
1: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया।
0: मृत्यूनंतरही जग बघूया।

0: नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
1: ही कुठली स्टाईल? बिडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही। व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा।

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz. रसिक हो, सकाळचे 7:25 होत आहेत आणि आता प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करीत आहोत अस्मिता वाहिनीवरून. प्रतीक्षा करावी.

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. डॉक्टर, मला सांगा की त्यासाठी मुख आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे का? मी याच्यासाठी विचारते कारण कॅन्सर तोंडात किंवा तंबाखूमुळे दात हिरड्या आपल्या खराब होतात, त्यासाठी आपलं मुख आरोग्य चांगलं असणं कितपत गरजेचं आहे?
1: मुख आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. तंबाखू खाल्ल्यावर मुख आरोग्य खराब होतो. करेक्ट. तंबाखू, दारू आणि अरेकन तुम्ही खाल्लं नाही पण तरी पण आपली स्टडी आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आपण स्टडी केली होती 2019 मध्ये, त्याला टायटल होतं पुअर ओरल हायजीन कॉजिंग ओरल कॅन्सर. तर पुअर ओरल हायजीन डायरेक्टली कॅन्सर प्रोड्यूस करत नाही, पण ते तंबाखू, अल्कोहोल आणि अरेकानट सुपारीला हेल्प करू शकतो, त्याला आपण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर म्हणतो.

0: त्यांनी सांगितलं की पुअर ओव्हरऑल हायजीन कॅन कॉज कॅन्सर इंडिपेंडेंटली, इट कॅनॉट कॉज कॅन्सर बट येस कॅन बी अ कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर.
1: अच्छा, आणि या मुखाबरोबरच हेड अँड नेक कसे कनेक्ट आहेत?
0: जसं सांगितलं मी की हेड नेक मध्ये खूप पार्ट असतात. एक ओरल कॅव्हिटी मुख सांगितलं, त्यानंतर घसा, नाक आणि स्वर यंत्र, करेक्ट. हेड म्हणजे मेंदू या डोमेन मध्ये येत नाही. मेंदूचे खाली जो पण प्रकार असतो तो तिथून ही जी हड्डी असते, क्लॅविकुलम सांगतो, सरळ हड्डी असते इथे, इथपर्यंत हा हेड नेकचा प्रकार येतो.

0: म्हणजे मेंदू या डोमेन मध्ये येत नाही. मेंदूचे खाली जो पण प्रकार असतो तो तिथून ही जी हड्डी असते क्लॅविकुलम सांगतो, सरळ हड्डी असते इथे, इथपर्यंत हा हेड नेक चा प्रकार येतो. आणि त्यामध्ये ओल कॅव्हिटी मेजर कंपोनेंट.
1: पण मग त्याचा वेगळा काही कॅन्सर आहे का, की त्या मुखाच्या कॅन्सरला ते कनेक्ट झालेले असतात, की हेड अँड नेकचा काही वेगळा कॅन्सर होतो असा?
0: नाही, हेड अँड नेकचा असा वेगळा काही कॅन्सर होत नाही. त्यामध्ये खूप पार्ट असतात, सांगितलं वेगवेगळ्या पार्टचा कॅन्सर होतो आणि त्याचा प्रोग्नॉसिस डिफरंट आहे, ट्रीटमेंट डिफरंट आहे, कॉजेस डिफरंट आहे. एक्झाम्पल, घसाचा कॅन्सर होतो तो व्हायरसने होतो, एचपीव्ही व्हायरसने होतो. एक्झॅक्टली. टबॅकोचा कॅन्सर आणि तो तोंडामध्ये होतो. दारूचा कॅन्सर पीएफएस म्हणजे स्वरयंत्र मध्ये होतो. असे डिफरंट डिफरंट कॉजेस आहेत, डिफरंट डिफरंट पार्ट ऑफ हेड नेक. त्यामुळे त्या डिफरंट पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेला आहे.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की सध्या कामगार वर्ग आपण बघतो की त्यांच्यात म्हणजे असं म्हणतात की सिगारेट पिल्यानंतर किंवा तंबाखू खाल्ल्यानंतर आम्हाला काम करायला जोर येतो, असा एक एनर्जी मिळते. तर कामगार वर्गांमध्ये तंबाखू खाण्याचं प्रमाण खूप दिसतंय, तर काय सांगाल आपण?
0: मी काय बघितलंय की जिथे पण अलर्टनेस लागतो, सतर्कता लागते, वॉचमॅन आहे, ड्रायव्हर आहे, रिक्षा चालक आहे, त्याला रात्री बसून अलर्ट व्हावा लागतो. कारण की अलर्ट नाही झाला त्यांचं काही ऍक्सिडेंट होऊ शकतो, किंवा वॉचमॅन असं काही ऑक्युपेशन आहे, किंवा कॉल सेंटर्स आहेत की रात्री तुम्हाला युएसच्या टायमिंगवर तुम्हाला फोन करायचंय, काम करायचंय. तर हे जे आपलं लाईफस्टाईल आपण जे चेंज करतो आपलं, त्यामध्ये आपल्याला हे स्टिम्युलेंट्स लागतात. स्टिम्युलेंट्स म्हणजे काय? तंबाखू, अल्कोहोल आणि सिगारेट. तर त्यामुळे हे लाईफस्टाईल जर आपण चेंज केली तर हेही व्यसन आपण कमी करू शकतो. आणि जसं सांगितलं, कामगार जो सेक्शन आहे त्यामध्ये जास्त टबॅको आहे, कारण की टबॅको फार स्वस्त आहे.
1: अच्छा.
0: हो, फार स्वस्त आहे. 2 रुपया 3 रुपया 5 रुपया मध्ये तंबाखू भेटतो. आणि खैनी असते ती खूप दिवस चालते.
1: अच्छा.
0: डब्बीवर त्यावर असं खैनी असते आणि खाली ते चुना असतो आणि ते खूप दिवस चालतो. त्यामुळे ते फार स्वस्त आहे, स्वस्त प्रकार आहे. ते तुम्ही त्यांना काम करायला हेल्प करतो. पण काय असतं ना की 40-50 पर्यंत काम करतो. जर कॅन्सर आपल्याला आला तर फक्त जर मला कॅन्सर आला तर मला नाही, माझ्या पूर्ण फॅमिलीला तो प्रॉब्लेम येणार. आणि तंबाखू तोच खातो जो प्रोडक्टिव्ह असतो, जो इंडिपेंडेंट असतो. एक्झाम्पल, मी जर तंबाखू खातोय, मी काम करतोय म्हणजे तंबाखू खातोय, माझी वाईफ, माझी पोरे माझ्यावर डिपेंडेंट आहेत. तर हा जो कॅन्सर आहे तो डिपेंडेंट प्रोडक्टिव्ह मॅन वर प्रहार करतो. माझ्यावर प्रहार झाला तर माझी वाईफ आणि माझे मुले तेही सगळे डिस्टर्ब होणार.
1: अगदी बरोबर आहे. डॉक्टर, तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतो काहीतरी तक्रारी घेऊन तोंडाच्या, तेव्हा काय लक्षणं दिसतात किंवा त्याच्या तक्रारी त्या काय असतात?
0: तक्रारी तुम्ही सांगितलं ना की एक अल्सर बरंच होत नाही, सगळ्यात मोठी तक्रार तीच असते. त्यानंतर काही जर तिखट खाल्लं तर खूप असं गरम वाटतो खाल्ल्यावर, तोंड पूर्णपणे उघडत नाही. नॉर्मल जे आपले लोक असतात त्यांना 4 फिंगर आपल्या जात आजायला पाहिजे, त्याला आपण 4 फिंगर टेस्ट म्हणतो. पण जे तंबाखू सुपारी खातात त्यांचं 2 फिंगर किंवा 1 फिंगर ही जात नाही. आज जे मी ऑपरेशन केलं त्यामुळे तर बिलकुल ओपन नाही होतो. असं पण असतात की तोंडात कॅन्सर आहे आणि पूर्णपणे तोंड बंद झालेलं आहे, आपल्याला काही बघताही येत नाही. असं तर ही जी प्रकार असते आणि ही तक्रार घेऊन आपल्याकडे येतात.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की तंबाखू एखाद्या माणसाने खायला सुरुवात केल्यापासून, किंवा आपण अल्कोहोल म्हणूया किंवा सिगारेट म्हणूया, ही व्यसन करायला लागल्यापासून साधारण त्याला किती म्हणजे काहींना कमी प्रमाण म्हणजे लगेच होत असेल, किंवा काय त्याचं ड्युरेशन किंवा तो पिरियड काय असतो कॅन्सर दिसायचा किंवा होण्याचा?
0: खैनी जी असते, सांगितलं खैनी आणि कच्च्या तंबाखू असते, त्याचा 10-15 वर्ष लागतात ऍव्हरेज. आपण जर मी खाल्लं तर माझ्यामध्ये 5 वर्षामध्ये होऊ शकतो, तुमच्यावर नाही पण होणार. पण ऍव्हरेज हे आहे की 10-15 वर्ष पर्यंत आपण हे कळलं आहे की ज्या लोकांमध्ये कॅन्सर झालेला आहे त्यामध्ये आपण हिस्ट्री घेतली आहे, त्यांनी 10-15 वर्ष आधी आणि सुरुवात केली होती. पण जे गुटखा जो प्रकार आहे तो 5-7 वर्षांमध्ये कॅन्सर होतो. मी टाटामध्ये असताना मी बघितलेलं आहे की 16 वर्षाच्या यंग बच्चूला पण टंग कॅन्सर बिकॉज ऑफ गुटखा, कारण की त्यांनी सांगितलं सुरुवात केली गुटख्याला 12 वर्षापासून. तर यंग लोकांना जास्त होत आहे आता, कारण की हे जे आपलं ड्युरेशन होत कॅन्सर आदळण्याचा तो कमी झालेला आहे.
1: अच्छा. काय त्याचं नेमकं कारण आहे?
0: मोर ऑफ कार्सिनोजन्स इन दी गुटका, स्मोकलेस टोबॅको अँड ऑल्सो इन दी स्मोकिंग.

0: आता हे नवीन ई सिगरेट पण आलेला आहे.
1: हा, ई सिगारेट बद्दल पण मला विचारायचं आहे डॉक्टर, की असं म्हणतात की आम्ही ई सिगारेट म्हणजे ते थोडं स्टेटस सिम्बॉल पण ई सिगारेट झालेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि ते सेफ आहे असं मानलं जातं तर काय सांगाल?
0: हा तंबाखू आहे, आपल्याला कळलंय त्यामध्ये कॅन्सर आहे, हे लोकांनी विकलं पण आहे, प्रॉफिट पण कमावलेलं आहे. आता लोकांना कळलंय यामध्ये कॅन्सर आहे, त्यामुळे त्यावर खूप प्रतिबंध आहे. कोटपा ऍक्ट आहे, त्यामध्ये 9 सेक्शन्स असतात. आता आपल्याला हे विकायचं आहे बिगर प्रतिबंध. कसं? नवीन काय चालू करा, त्यामध्ये पण तंबाखू आहे, पण आपल्याकडे स्टडीज नाही सांगितलं की कॅन्सर झाले होतो. हे विका, हे बंद करा, नवीन प्रकाराचं सिगरेट चालू करा, 10-15 वर्ष निघणार, त्यानंतर आपल्याला कळणार कॅन्सर होणार की नाही होणार, त्यानंतर परत त्यावर प्रतिबंध आहे, परत नवीन काय येणार. तर हा ट्रान्झिशन आहे दुसऱ्या प्रोडक्टवर. लोक बॅन का करू शकत नाही? कारण की डायरेक्टली काय प्रॉब्लेम होत नाही आहे ना. तर 10 वर्ष लागणार आपल्याला एव्हिडन्स कळायला की त्यांना काय कॅन्सर होतोय, काय अजून काय होतोय. युएसमध्ये एक प्रकार आहे ई वॅलायकम, ई सिगरेट असोसिएटेड अल्व्हेओलर इंजुरी, अल्व्हेओलर इज लंग्स. हे आपल्याला स्टडीमध्ये कळलेलं आहे की जे पण ई सिगरेट युज करतो त्यांच्या लंग मध्ये खूप प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. जर कॅन्सरने आपण कॅन्सर थांबवलं तंबाखूमुळे त्यामुळे लंग प्रॉब्लेम नंतर होणार.
1: नक्कीच डॉक्टर, मला तेच विचारायचं होतं की सिगारेट प्याल्यामुळे आपल्या लंग्स वरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि ज्या महिला मिश्री, अजून खेडेगावामध्ये आपण कधी बघितलं असेल तर मिश्री घासायची सवय असते, आणि ती मिश्री घासल्यानंतर ती तंबाखूची मिश्री तशीच ती दातांवरती असते कामं सगळी होईपर्यंत त्या महिलांची, तर त्याचा काय दुरुपयोग, म्हणजे त्याचा त्यांच्यावरती काय परिणाम होतो?
0: मी कटारा किंवा असं होतो ना, तिथे लोक यायचे, त्यांना विचारायचो कॅन्सर झालेला आहे, ठीक आहे, तंबाखू खाता का? मी तंबाखू खात नाही. मी तोंड बघितलं सगळं टेन्सर आहेत, तंबाखू खात नाही तुम्ही? तुम्ही शुअर आहात? नाही, मी तंबाखू खात नाही, पण मिश्री घासते. म्हणजे काय आहे की लोकांना हे माहीत नाहीये की मिश्री तंबाखू आहे. इफ यू नो द डेव्हल इट इज गुड, इफ यू डोंट नो द डेव्हल दॅट इज व्हेरी बॅड. तुम्हाला अगर माहीत नाहीये की हे प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम्स आहेत तर तुमच्यासाठी खूप, कारण की तुम्ही अनकंट्रोल वापरणार ना. खूप लोकांना माहित नाही की मिश्रीमध्ये तंबाखू असते, त्यांना नंतर सांगावं लागतो की मिश्रीमध्ये तंबाखू आहे, तुम्ही खाऊ नका, यांनीच तुम्हाला कॅन्सर. नाही ना, यांना कॅन्सर, दात साफ होतो, दात साफ होतो नाही होतो मला माहित नाही, त्यांना कॅन्सर डेफिनेटली होतो.
1: नक्कीच डॉक्टर, आणि की या महिलांचं मी ऐकलेलं असं म्हणणं आहे की आम्ही तंबाखू पूर्ण जाळतो, त्यामुळे त्याच्यातले जे जे काही वाईट घटक असतात ते जाळून मग आम्ही मिश्री लावतो. तर काय सांगाल की ती तंबाखू जाळून जी मिश्री बनवतात आणि ती लावतात, तर खरंच त्याचे जे वाईट घटक असतात ते निघून जातात,
0: खराब होतात. तंबाखू खराब आहे, कच्ची खैनी इज बेटर दॅन हिटेड खैनी.
1: अच्छा.
0: बिकॉज हिटेड खैनीमध्ये कॅल्शियम वाढतात आणि ते लवकर अब्झॉर्ब होतात तोंडामध्ये. आपल्या तोंडामध्ये कोणत्याही गरम चीज खाल्ल्यावर आपल्याला चांगलं का वाटतो? कारण की ते लवकर अब्झॉर्ब होते पोटामध्ये, तोंडामध्ये. आपल्याला स्वयंपाक पण गरम का आवडते? कारण की लवकर अब्झॉर्ब होते. तसंच टबॅकोमध्ये ते अब्झॉर्प्शन कपॅसिटी वाढून जाते, त्यामुळे चान्सेस जास्त असतात.
1: अच्छा. आणि तंबाखू बरोबर जो चुना खाल्ला जातो त्याचाही दुष्परिणाम शरीरावरती होतो का?
0: व्हेरी बेसिक क्वेश्चन इज, आपण तंबाखू मध्ये चुना का लावतो? चुना काय करतो? दरवाजा उघडतो.
1: म्हणजे
0: चुना जर आपण आत लावला ना तर आपले पोर्स उघडतात.
1: अच्छा.
0: त्यानंतर तंबाखू सीप इन करते.
1: अच्छा.
0: हा मेकॅनिझम आहे. जर तुम्ही चुना नाही घेतला ना तर अब्झॉर्प्शन कमी होणार, तुम्हाला किक आणि स्टिम्युलेशन कमी भेटणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही मिक्स करतो तर लाईम आणि चुनाने ते पोर्स उघडतात आणि त्यामुळे तंबाखू सिपेन होतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्त स्टिम्युलेशन आणि जास्त किक बसतो.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: रसिक हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
1: कुठे आहे
2: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी KYC अपडेट?
1: हे तर झटपट काम आहे.
2: कसं?
1: जर KYC डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या
2: आणि बाकी चेंजेस
1: घरी बसून व्हिडिओ KYC किंवा आधार OTP बेस्ड eKYC ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमाने.
2: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. RBI सांगते.
3: KYC सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
4: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
5: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
4: पता: दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
5: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.
6: किडनी स्टोन, मुतखडा, यूरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं. फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz. सादर आहे मिश्र संगीत हा कार्यक्रम. नमस्कार आणि स्वागत आहे मिश्र संगीत या कार्यक्रमात. सुरुवातीला वर्षात या चित्रपटातील हे गीत आहे कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या आवाजात. गीतकार समीर, संगीतकार नदीम श्रवण.

0: ना चेते इसका संग ना पलुन को सामना चेते इसका संग ना तुझा ये नितल भूल
1: हत भलता चलता काही
2: श्रोते आपण ऐकत होतात पांडू हवलदार या चित्रपटातील हे गीत जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांचा आवाज होता. गीतकार दादा कोंडके आणि संगीतकार राम लक्ष्मण. आपण ऐकत आहात मिश्र संगीत हा कार्यक्रम.

विश्वसंगीत या कार्यक्रमात अंतिम गीत आम्ही तमाशा या चित्रपटातील ऐकवित आहोत. अलका याग्निक आणि अरिजित सिंग यांचा आवाज, इर्शाद कामिल यांच्या शब्दांनी, संगीतकार ए आर रहमान.

शुद्ध हुया गीत सोबत मिश्र संगीत कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करतो। आकाशवाणी से ही अमरावती केंद्र है FM 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता। सकाळच्या 8 वाजता आहेत समाचार प्रभात, त्यानंतर लगेचच 8:15 मॉर्निंग न्यूज, हे दोन्ही समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत। त्यानंतर लगेचच 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत। सुरुवातीला समाचार प्रभात।

0: Surge in fuel and food prices. And with that, it's back to you, Naresh.
1: Thank you, Tanvi. And now before we end the bulletin, the headlines once again. Center asks oil marketing companies to build 30 days LPG reserves as West Asia conflict persists. National Family Health Survey shows major gains in maternal and child health. Institutional deliveries rise to 90.6%. Myanmar President Min Aung Hlaing to arrive in India this morning on a 5-day visit. IMD forecasts heavy rainfall and thunderstorms across several states in the country today. Indian athletes shine at Asian Under-20 Athletics Championships in Hong Kong, clinch 7 medals, including 4 gold on day 2. And in IPL cricket, Gujarat Titans beat Rajasthan Royals by 7 wickets to set up title clash with Royal Challengers Bengaluru. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय. गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि IPL क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. सीमा सुरक्षा दलाला अर्थात BSFला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर आणखी काही क्षेत्रातील जबाबदारी सोपवण्याचा सरकार विचार करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. ते काल गुजरातमध्ये भूज इथं BSFच्या जवानांशी बोलत होते. भारत पाकिस्तान सीमेवरच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या 2 नवीन तळांचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. BSFच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. स्मार्ट बॉर्डर सिक्युरिटी प्रकल्पाअंतर्गत सीमेलगत सुरक्षा जाळं उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रडार, द्रोण, निरीक्षण टॉवर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा सैनिक यांच्या समन्वयातून भक्कम सुरक्षा जाळं तयार होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या सीमेलगत कुंपण घालण्याचं काम दीर्घकाळ रेंगाळलेलं होतं. त्यातील अडथळा आता नव्या सरकारच्या स्थापनेनंतर दूर झाला आहे. एका आठवड्यातच नव्या सरकारनं सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली असं शाह यांनी सांगितलं. DLI अर्थात डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना उत्साहवर्धक परिणाम देत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. तिरुवनंतपुरम इथल्या नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं प्रगत 12 नॅनोमीटर टेक्नॉलॉजी नोडचा वापर करून नेत्रा A2000 ही देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टम ऑन चिप विकसित केली आहे असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव म्हणाले. ही चिप व्यावसायिक स्तरावर वापरली जाईल तेव्हा ती निगराणी, ऑटोमोबाईल, रोबोटिक्स आणि ड्रोन यासारख्या क्षेत्रांमधील स्मार्ट व्हिजन ऍप्लिकेशन्सला बळ देईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे NDAच्या 150व्या तुकडीचं दिमागदार दीक्षांत संचलन आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर पार पडलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं. दरम्यान NDAचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमागदार वातावरणात पार पडला. निवृत्त IPS अधिकारी डॉक्टर किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात NDAचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत निधी वितरण आणि विनियोगाचा सविस्तर आढावा घेतला. समग्र शिक्षाच्या तिसऱ्या आवृत्तीला अधिक कार्यक्षम पारदर्शक

आणि परिणाम केंद्रित बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या वर्षापासून समग्र शिक्षा अभियान, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आणि इतर प्रमुख योजनांच्या एकत्रितकरणाद्वारे एकात्मिक दृष्टिकोन अवलंबला जाईल असं सांगून यामुळे शालेय शिक्षण प्रणालीमध्ये अधिक समन्वय आणि परिणाम सुनिश्चित होईल असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये प्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संबंध अधिक दृढ करण्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रभावी अंमलबजावणीवर नव्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल असं सांगून या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती, पोषण, कौशल्य विकास, क्रीडा आणि कला यावर विशेष भर दिला जाईल असं प्रधान यांनी सांगितलं. हे प्रयत्न सक्षम विद्यार्थ्यांचे संगोपन करण्यात आणि विकसित भारत 2047 साठी आवश्यक मनुष्यबळ उभारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील असंही ते पुढे म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक वर्ष 2025-26 मधील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यान्वयन, वित्तीय आणि धोरणात्मक प्राधान्याबाबतच्या कामगिरीचा तसंच प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली. वित्त विभागाचे सचिव एम नागराजू या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बँकांमध्ये गतिशील तक्रार निवारण यंत्रणा, सशक्त प्रशासकीय मानकं आणि कामकाजातील तत्परता महत्वाची असल्याचं नागराजू यावेळी म्हणाले. व्यवसाय विकास, नफा, मालमत्ता दर्जा, सरकारी योजनांची अंमलबजावणी, वित्तीय समावेशन, डिजिटल परिसंस्था, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना पतपुरवठा, सायबर सुरक्षा आणि कामकाजातील जोखीम व्यवस्थापनाचा या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं बैठकीनंतर दिली. या बैठकीत वित्तीय सेवा विभागाच्या सुधारित संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. वित्तीय सेवा विभागानं दावा न केलेल्या वित्तीय मालमत्तेविषयी माहिती अधिक सुलभतेनं उपलब्ध करून देण्यासाठी कॉमन लँडिंग पोर्टल सुरू केलं आहे. हे पोर्टल देशातील 12 सार्वजनिक बँकांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या PSBA अर्थात पब्लिक सेक्टर बँक अलायन्स या संघटनेच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलं आहे. www.unclaimedassetsportal.in हे पोर्टल संपूर्ण वित्तीय परिसंस्थेतील दावा न केलेल्या बँक ठेवी, विमा दावे, समभाग, लाभांश आणि म्युच्युअल फंडांसाठी शोध सुविधा उपलब्ध करून देणारं एकीकृत व्यासपीठ म्हणून काम करतं असं अर्थ मंत्रालयानं सांगितलं. हे पोर्टल एकाच व्यासपीठावर अनेक शोध सुविधा एकत्र आणून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या वित्तीय मालमत्तेशी पुन्हा जोडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देईल असं वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी अधोरेखित केलं. युक्रेनमधील संघर्षाच्या समाप्तीसाठी विशिष्ट कालमर्यादा देणं अशक्य आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. युद्धभूमीवरील परिस्थिती पाहता हा संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रशिया वाटाघाटी सुरू ठेवण्यास तयार असून चर्चेला कधीच नकार दिला नसल्याचं सांगून संबंधितांशी संपर्क ठेवला असला तरीही अद्याप औपचारिक वाटाघाटी करणं योग्य स्थिती नसल्याचं ते म्हणाले. रशियाला थेट लष्करी धोका निर्माण करणारी सर्व ठिकाणं लष्करी लक्ष्य आहेत असं पुतीन यांनी सांगितलं. नाटो अर्थात उत्तर अटलांटिक करार संघटनेनं पूर्वेकडे एकही पाऊल टाकणार नाही असं सांगून रशियाची फसवणूक केली असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान युक्रेनमधील संघर्ष सोडवण्याबाबत युरोपीय देशांचे प्रतिनिधी आज लंडनमध्ये अनौपचारिक चर्चा करत असल्याचं एका राजनैतिक सूत्राचा हवाला देत रशियाच्या अधिकृत माध्यमांनी म्हटलं आहे. NCR अर्थात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या परिसरातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं संपूर्ण NCR क्षेत्रात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या विद्यमान वेळापत्रकाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सर्व कार्यवाही तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे. या भागातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक या महिन्याच्या 28 तारखेला 207 वरून काल 123 पर्यंत सुधारला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फुगेवाडीतील काही जण ही दारू प्यायल्यामुळे अत्यवस्थ असल्याचं समजतं. मृतांची आतापर्यंत नेमकी संख्या किती झाली आहे ते मात्र अधिकृतपणे समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री न्यू चंदीगड

0: झालेल्या दुसऱ्या पात्रता सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या 96 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सनं 8 चेंडू शिल्लक असताना 3 गडी गमावत 219 धावा करून हे आव्हान पार केलं. साई सुदर्शननं 58 तर कर्णधार शुभमन गिलनं 53 चेंडूत 104 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा सामना रविवारी अहमदाबाद इथं गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होईल. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. BSF च्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टीम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि IPL क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: कुठे आहे
3: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी KYC अपडेट?
2: हे तर झटपट काम आहे.
3: कसं?
2: जर KYC डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
3: आणि बाकी चेंजेस
2: घरी बसून व्हिडिओ KYC किंवा आधार OTP बेस्ड eKYC ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
3: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. RBI सांगते.
4: KYC सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
5: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
6: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
5: पता: दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
6: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.
7: चटपटी, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
8: घरकुल मसाले ज्यांच्या घरी, वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
7: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
9: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381

0: आकाशवाणी चाहिँ अमरावती केन्द्र है एफएम 101.5 मेगाहर्ज पर रसिको हो अता प्रसारित करीत आहोत स्मृती गाथा हा कार्यक्रम. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने अंबादास मोहिते यांचे मनोगतता आपण ऐकणार आहोत. निर्मिती सहाय्य स्नेहल ठाकरे, सादर करते भैयालाल टेकाम.
1: आकाशवाणीच्या वैभवशाली 90 वर्षांच्या परंपरेची वाटचाल कार्यक्रम स्मृती गाथा. स्मृती गाथा, स्मृती गाथा.
2: श्रोते हो, स्मृती गाथा या कार्यक्रमात आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्राध्यापक अंबादास मोहिते यांचं मनोगत आपण ऐकूयात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.

सर्वांना नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर अंबादास मोहिते, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स म्हणजेच मास्वे या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचा समाजशास्त्रज्ञ. आज आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं आपल्यासमोर मनोगत व्यक्त करीत आहे. श्रोते हो, आपण एका अशा माध्यमाच्या गौरवशाली प्रवासाचा उत्सव साजरा करतो आहोत ज्याने केवळ बातम्या दिल्या नाहीत तर भारताच्या हृदयाला स्पंदन दिले. तर आपल्या लाडक्या आकाशवाणीला

वर्ष पूर्ण झाली आहे. हे निश्चितच संपूर्ण देशवासियांकरता अत्यंत अभिमानाची व गौरवाची बाब आहे. आकाशवाणीचा 90 वर्षाचा हा प्रवास केवळ एका माध्यमाचा इतिहास नाही, तर तो भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय वाटचालीचा साक्षीदार आहे. या ऐतिहासिक प्रसंगी आकाशवाणीच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना, निवेदकांना, कलाकारांना आणि आपणा सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा, आपणा सर्वांचं अभिनंदन. 1946 मध्ये सुरू झालेल्या आकाशवाणीने स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजच्या डिजिटल युगापर्यंतचा प्रदीर्घ प्रवास केलाय. स्वातंत्र्य लढ्यात जनजागृती करण्यापासून ते स्वतंत्र भारताच्या राष्ट्र निर्मितीपर्यंत आकाशवाणीने मोलाची भूमिका निभावली आहे. देश संकटात असो व आनंदात, युद्ध काळातील धैर्यवर्धक संदेश असोत किंवा राष्ट्रीय एकात्मतेचे आवाहन, आकाशवाणीने नेहमीच देशाला एकत्र बांधून ठेवले. 8 जून 1936 इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेसचे नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ असे ठेवण्यात आले. हा सुवर्ण दिवस देशाच्या सांस्कृतिक, माहिती आणि प्रसारण इतिहासातील एक विशेष क्षण आहे, जिथे एका अशा आवाजाचा जन्म झाला जो पिढ्यानपिढ्या घुमतो आहे आणि पुढेही घुमत राहील. स्वातंत्र्यानंतर आकाशवाणीने वेगाने विस्तार केला आणि 1956 मध्ये आकाशवाणी हे नाव धारण केले. आज माझ्या माहितीप्रमाणे आकाशवाणी चे 191 केंद्र आहेत, जे भारताच्या 95% पेक्षा जास्त लोकसंख्येपर्यंत पोहोचवत आणि 23 भाषा व 146 बोली भाषांमध्ये प्रसारण करतात. आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 अधिक देशांमध्ये प्रसारण करतो. भारताचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचवतो आणि परदेशस्थ भारतीयांशी संपर्क साधतो. आकाशवाणीचा वृत्तसेवा विभाग रेडिओ प्रसारणातील सर्वोच्च व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचे पालन करत या विशाल देशातील विविध प्रदेशातील प्रत्येक रहिवाशाला 24/7 सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमध्ये बातम्या आणि विचार पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आकाशवाणीने भारतीय नागरिकांपर्यंत महत्वाच्या घडामोडी पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. उदाहरणार्थ 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करणारे पंडित नेहरूंचे प्रतिष्ठित ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे भाषण, जे जगातील महान ऐतिहासिक भाषणांपैकी एक मानले जाते. त्यानंतरच्या काळातही आकाशवाणी राष्ट्रीय संवादासाठी एक महत्वाचे व्यासपीठ बनले. 1951-52 देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक साक्षरता मोहीम प्रसारित करण्यापासून त्याच ताग्यात नैसर्गिक आपत्तीच्या वेळी महत्वपूर्ण आपत्कालीन सूचना प्रसारित करण्यापर्यंत याचा उपयोग झालाय. नभोनाट्य, बातम्या, भक्तिगीते, विविध भारती, जयमाला, युवानी अशा असंख्य कार्यक्रमातून आकाशवाणीने प्रत्येक भारतीयाच्या आयुष्याशी नाते जोडले. एकेकाळी गावागावातील चावडीवर, घरातील रेडिओ भोवती आणि शेताच्या बांधावर कान देऊन ऐकली जाणारी ही आकाशवाणी म्हणजे भारताच्या जनमानसाचा आवाज बनली. भाषा, धर्म, प्रांत, संस्कृती याची विविधता असलेल्या भारताला एक भारत म्हणून जोडण्याचे काम आकाशवाणीने केले. अत्यंत दुर्गम आदिवासी भागांपासून सीमावर्ती प्रदेशापर्यंत माहिती आणि संवाद पोहोचवण्याचे कार्य आकाशवाणीने निष्ठेने केले. आकाशवाणीने साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, कृषी, महिला सक्षमीकरण, कामगार आदि विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे आपले ब्रीदवाक्य सार्थक ठरविले. राष्ट्रीय बातम्या, प्रादेशिक बातम्या, समाचार प्रभात, न्यूज ऑन AIR, संसद समाचार च्या माध्यमातून चालू घडामोडी जनमानसापर्यंत पोहोचवण्याचे मौलिक कार्य आकाशवाणी करीत आहे. आकाशवाणीने भारतीय तसेच मराठी साहित्याच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी

मुलाचे कार्य केले. रेडिओ हे केवळ मनोरंजनाच्या माध्यम न राहता साहित्यिक चळवळीचे व्यासपीठ बनले. आकाशवाणीने साहित्याला केवळ व्यासपीठ दिले नाही तर साहित्य जनमानसांपर्यंत पोचवून वाचन आणि श्रवण संस्कृती समृद्ध केली. म्हणूनच आकाशवाणी ही भारतीय साहित्य विश्वाची एक महत्वाची सांस्कृतिक संस्था मानली जाते. साहित्य क्षेत्रात आकाशवाणीने अनेक लेखक कवी आणि कथाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. गदी माडगुळकर, पु ल देशपांडे, वि स खांडेकर, वसंत बापट यासारख्या साहित्यिकांचे शब्द घराघरात पोहोचले. नभोनाट्य आणि काव्यवाचन यामधून मराठी साहित्य अधिक समृद्ध झाले. लोकगीते, भारुडे, शाहिरी, लोककथा आणि प्रादेशिक बोलीभाषेतील साहित्य जतन करण्याचे मोठे काम आकाशवाणीने केले. त्यामुळे लोकसंस्कृती टिकून राहण्यास मदत झाली. अनेक नवोदित कलाकारांना तिने संधी दिली आणि देशाला उत्तम गायक, वादक आणि निवेदक दिले. क्रीडा क्षेत्रात समालोचनाने लाखो भारतीयांना रोमांचित केले. टीव्ही नसतानाही क्रिकेटच्या प्रत्येक चेंडूचे चित्र लोकांच्या मनात उभे करण्याची ताकद आकाशवाणीच्या आवाजात होती. मला आठवतं टीव्ही आल्यावरही अनेक वर्ष लोक मॅच टीव्हीवर पाहायचे आणि समालोचन रेडिओवर ऐकायचे. संगीत व मनोरंजन क्षेत्रातील आकाशवाणीच्या विविध भारती, जयमाला, चित्रपट गीतमाला, भजन, भक्तिगीते आणि सुगम संगीत आदी कार्यक्रमांनी जनमानसावर आपली एक वेगळी छाप पाडली. गीत रामायण हा आकाशवाणीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलेला कार्यक्रम. गदी माडगुळकर यांच्या लेखणीतून आणि सुधीर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनातून साकारलेले गीतकाव्य अजरामर आहे. मनोरंजनासोबत शिक्षण क्षेत्रातही आकाशवाणीने उल्लेखनीय कार्य केले. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम, रेडिओ शिक्षण मालिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विज्ञान विषयक माहिती यामुळे अनेक पिढ्या घडल्या. आरोग्य क्षेत्रात जनजागृती मोहिमा, रोगप्रतिबंधक माहिती, करोना काळातील मार्गदर्शन यामधून आकाशवाणीने लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. महिला सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने गृहिणी मंडळ, महिला जगत, महिला बचत गट, आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन मार्गदर्शन कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. बालकांसाठी कथा, गाणी आणि संस्कारक्षम कार्यक्रम तर युवा वर्गाकरता युवानी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम प्रसारित करणे आकाशवाणीचे वैशिष्ट्य. शेतकरी वर्गाकरता असलेल्या कृषीवाणी, किसानवाणी, हवामान अंदाज व पीक सल्ला कार्यक्रम इत्यादींनी कृषी क्षेत्राच्या विकासाकरता भरीव योगदान दिलेले आहे याची शंका नाही. शेती संबंधी मार्गदर्शन, पीक संरक्षण, बाजारभाव आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला. कामगारांचे हक्क, कामगार कायदे आणि त्यांचे एकूण जीवनमान उंचावण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम कामगार हिताच्या अनुषंगाने महत्वपूर्ण ठरले आहेत. आकाशवाणीचे हे कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता समाज प्रबोधन, शिक्षण, संस्कृती संवर्धन आणि राष्ट्र निर्मितीचे प्रभावी माध्यम ठरले आहेत. बालकामगार, व्यसनाधीनता, हुंडा आदी सामाजिक समस्यांच्या उच्चाटनासाठी विशेष कार्यक्रम हे आकाशवाणीचे मोठे वैशिष्ट्य राहिले. आकाशवाणीने केवळ मनोरंजन केले नाही तर समाज प्रबोधन केले. राष्ट्रीय एकात्मता संदेश, संविधान जनजागृती कार्यक्रम राबविले. अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवला. लोकशाही मूल्य रुजवली आणि आकाशवाणी सामान्य माणसाचा आवाज बनली. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ यासारख्या संकटामध्ये आपत्कालीन सूचना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत महत्वपूर्ण काम करत आकाशवाणीने आपले आकाशवाणी नाव सार्थक ठरविले आहे. पारंपरिक रेडिओ व्यतिरिक्त आता आकाशवाणी डिजिटल युगातही कार्यरत आहे. न्यूज ऑन एअर ऍप आणि प्रसार भारतीच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून भारतातील प्रादेशिक आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम थेट ऐकू शकता.

तरी 1990च्या दशकापासून खासगी संस्था रेडिओ प्रसारणात उतरल्या असल्या तरीही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात पोहोचवणारी आकाशवाणीची लोकप्रियता कायम आहे. माझ्या माहितीप्रमाणे आकाशवाणीच्या संकेतस्थळावर आसामी, उर्दू, कन्नड, गुजराती, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली आणि मराठी अशा 9 भाषांमधून बातम्या वाचायला मिळतात. आज सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांच्या प्रचंड स्पर्धेतही आकाशवाणी आपली विश्वासार्हता टिकवून आहे, कारण तिच्या आवाजात प्रामाणिकपणा आहे, संस्कार आहेत आणि देशहिताची भावना आहे. आकाशवाणीचे भविष्य तंत्रज्ञानाच्या बदलासोबत अधिक आधुनिक आणि लोकाभिमुख होण्याकडे आहे. रेडिओचे महत्व आजही कायम असून पुढील काळात आकाशवाणी विविध क्षेत्रात महत्वाचे योगदान देऊ शकते असा मला विश्वास आहे. लोकांचा मोबाईल, यूट्यूब आणि OTT कडे वाढता कल, युवा वर्गाला आकर्षित करणे, आर्थिक व तांत्रिक मर्यादा अशी काही आव्हाने नक्कीच आकाशवाणी समोर आहेत, पण आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून जनतेच्या अपेक्षा, गरजा, आवडीनुसार नवीन कार्यक्रम तयार करून आणि वेगवान सोशल मीडियाच्या युगात सत्य व अचूक माहिती देऊन आकाशवाणी या आव्हानांना सामोरे जाईल हा विश्वास आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन, जेथे शब्दांना संस्काराचा स्पर्श आहे, जेथे आवाजात विश्वास आहे आणि जिथे जनतेच्या हिताचा ध्यास आहे, तीच आपली आकाशवाणी आहे, तीच आपली आकाशवाणी आहे. धन्यवाद.

0: श्रोतेहो, आताच आपण स्मृतिगाथा या कार्यक्रमात आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्राध्यापक अंबादास मोहिते यांचं मनोगत ऐकलत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य स्नेहल ठाकरे यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.
1: आकाशवाणीच्या वैभवशाली 90 वर्षांच्या परंपरेची वाटचाल. कार्यक्रम स्मृतिगाथा. स्मृतिगाथा. स्मृतिगाथा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोतेहो आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम 101.5 MHz वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
4: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
5: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
4: पता दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
5: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम 101.5 MHz. शोध होऊ सकाळचे 10 वाजलेत आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ज्ञानामृत.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोते हो, आज विविधा अंतर्गत आपण ऐकणार आहात ज्ञानामृत हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन केलेलं आहे स्नेहल ठाकरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
2: नमस्कार श्रोते हो, आजच्या ज्ञानामृत या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, विविध माहिती मनोरंजन सुविचार आणि गाणे अशा विविध अष्टपैलूंनी परिपूर्ण असणाऱ्या ज्ञानामृत या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रोते हो,
3: हॅलो, मैं चंदू सोलंकी बोलता हूँ. देवी प्रसाद जी घर में है?

चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्कारही मिळाला. फिर हेराफेरी 2006 मधील या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये बाबूराव यांची भूमिका पुन्हा साकारली, जो चित्रपट देखील यशस्वी ठरला. सन 2002 मध्ये आलेल्या आखे या गाजलेल्या चित्रपटात रावल यांनी आणखीन एक लक्षणीय भूमिका मिळाली, ज्यात त्यांनी अमिताभ बच्चन, आदित्य पांचोली, अक्षय कुमार, अर्जुन रामपाल आणि सुष्मिता सेन यांच्यासोबत तीन अंध बँक लुटारूपैकी एकाची भूमिका साकारली होती. रावल 2000 उर्वरित काळात मुख्यतः कॉमेडी ओरिएंटेड मल्टी स्टार चित्रपटांमध्ये दिसलेत. मुख्यतः आवारा पागल दिवाना, हंगामा, हलचल, गरम मसाला, दिवाने हुए पागल, गोलमाल फन अनलिमिटेड, चुपचुपके, भागम भाग, शंकर दादा MBBS, भूल भुलैया, वेलकम, मेरे बाप पहले आप, दे दनादन, तसेच 2010 रावल यांनी ऑनर किलिंग वर आधारित आक्रोश चित्रपटात काम केलं. सन 2012 रावल यांनी ओ माय गॉड या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. अक्षय कुमार त्यांना सहाय्यक भूमिकेत दिसलेत आणि दोघांनाही त्यांच्या भूमिकेसाठी प्रचंड प्रशंसा मिळाली. गुजराती नाटकांमध्येही त्यांचा अभिनय कारकीर्द खूप यशस्वी ठरली आहे. त्यापैकी डिअर फादर हे सर्वोत्तम नवीन नाटक आहे. सन 2018 मधील त्यांच्या सर्वात उल्लेखनीय चित्रपट राजकुमार हिरानी दिग्दर्शित रणबीर कपूर सोबतचा संजू होता, तर 2024 प्रदर्शित होणाऱ्या हेराफेरी 3 मध्ये बाबूराव गणपतराव आपटेची भूमिका त्यांनीच साकारणार असल्याची बातमी होती, परंतु 2024 ती स्थगित करण्यात आली. 10 सप्टेंबर 2020 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांची राष्ट्रीय नाट्यशाळेचे प्रमुख म्हणून नियुक्तीही केली. त्यांचे आगामी चित्रपट भूत बंगाल, वेलकम टू जंगल आणि हेराफेरी 3 आहेतच की.

श्रोते हो, ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या आणि ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर सर्वधर्म समभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांविषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उद्घाटन, अनिष्ट चालीरुती, रूढी परंपरांचा बिमोड, मूलदत्तक वारसा हक्क, प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाज सुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा गावात मानकोजी आणि सुशीलबाई शिंदे यांच्या पोटी झाला. मानकोजी शिंदे हे सर्वसामान्य परिस्थितीतील असून देखील ते विद्वान, दूरदर्शी, गृहस्थ होते. 18व्या शतकामध्ये आजच्या सारखी शिक्षणाची साधने उपलब्ध नसताना देखील त्यांनी अहिल्याला शिक्षणाची घरीच व्यवस्था केली. अहिल्या मातेच्या जीवन घडविण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. अवघ्या 8 वर्षाची असतानाच होळकर घराण्याचे संस्थापक राजश्री मल्हारराव होळकरांचा 12 वर्षाचा एकुलता एक शूरवीर मुलगा खंडेराव यांच्याशी अहिल्याबाईंचा विवाह 20 मे 1733 रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झाला. लग्नानंतर लगेच आपल्या चतुर, क्षमाशील आणि शांत स्वभावाने त्यांनी कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतलीत. त्यांना मालेराव आणि मुक्ताबाई अशी 2 अपत्ये झाली. दूरदृष्टी ठेवून मल्हाररावांनी देखील पुरुष प्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालीन दरबाराची मोडी, मराठी लिहिणे, वाचणे, गणित इत्यादी गोष्टीही शिकवल्यात. तसेच घोड्यावर बसणे, दानपट्टा फिरवणे, युद्धाचे आणि राजकारणाचे डावपेच आखणे, लढाया करणे, पत्रव्यवहार करणे, न्यायनिवाडा करणे इत्यादी प्रशिक्षण दिले. परिणामी अहिल्याची सामाजिक आणि राजकीय बुद्धी त्यामुळेच परिपक्व झाली. इसवी सन 1754 मध्ये कुंभेरीच्या लढाईत अहिल्याचा शूरवीर पती खंडेराव यांना वीर मरण आलं. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी वैधव्य आले असताना जुन्या रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे नाकारून त्यांनी पुरोगामी विचारांचा परिचय दिला. सती न जाणे म्हणजे आयुष्यभर लोकनिंदा आणि चारित्र्यावर शिंतोडे हे माहीत असूनही सती जाणे तहकूब करण्यात अहिल्याबाईंनी जे मनोधैर्य दाखवलं ते अद्वितीय असं आहे. आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल किंवा नाही कोण जाणे, परंतु जगलो तर लाखो प्रजाजनांना सुख देता येईल असा विचार करून अहिल्याबाईने प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला. धर्म, रूढी, परंपरा या पलीकडे कर्तव्य महत्वाचे जाणून रयतेला कल्याणकारी राज्य दिलं. सासरे मल्हाररावांचा मृत्यू 20 मे 1766 मध्ये तर मुलगा भालेरावांचा मृत्यू 27 मार्च 1767 मध्ये झाला. अशी एकामागून एक दुःखे येत असतानाही अत्यंत धीराने आपली प्रजा सुखी, समाधानी आणि संपन्न बनविण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता, समता आणि न्याय या तत्वांप्रमाणे राज्य केलं. सर्व धर्म समभावाचा आदर्श मिरवीत मंदिरे, मशिदी, दर्गे आणि विहिरी बांधल्यात तर काही मंदिरांचा जीर्णोद्धारही केला. रस्ते आणि महारस्ते बांधण्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळालं, मजुरांना काम मिळालं आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकात्मता निर्माण झाली. राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फणसे या बहादुरासोबत स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह लावून दिला. जातीभेदाला तडा दिला. अहिल्याबाई या समाज सुधारक होत्या. त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरेचा आंधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही. त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवता धर्म. प्रजेवर जास्त कराचा बोजा न लादता राज्याचा कोश समृद्ध केला. स्वतःचा खर्च मर्यादित करून खाजगी उत्पादनाचा उपयोग सुद्धा लोक कल्याणासाठी केला. अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता आणि राष्ट्रमाता झाल्यात. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या कार्याला आणि विचारांना विनम्र अभिवादन. या जीवन अपुले सार्थ करा रे, राष्ट्रभक्ति निस्वार्थ करा रे.

0: श्रुति हो
1: तेरे घर का पता है यार, ढूंढते ढूंढते परेशान हो गए।
2: तो कटिंग करना है
0: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही। व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा। असं काही ऐकलं ना की लक्षात येतं व्यसन करणं चुकीचं आहे। हो, कारण भारतात तंबाखू दरवर्षी 8 लाखाच्या वरील लोकांचा बळी घेतो आहे। सध्याच्या परिस्थितीनुसार सुमारे 2.4 लाख जणांना तंबाखूशी संबंधित कर्करोग होण्याची शक्यता आहे। गुटखा, पान मसाल्यांसारख्या रूपात तंबाखू जगण्याच्या सवयीमुळे भारतातील मौखिक कर्करोगाचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे। तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामपेक्षाही जास्त दाहक दुष्परिणाम गुटखा व्यसनामुळे झालेला आपल्याला दिसून येतो। गुटख्यातील निकोटीन हृदयाचे ठोके वाढवते, रक्तदाब वाढवते, रक्तवाहिन्या आकुंचित होतात। मार्श गॅसमुळे जननेंद्रियावर अनिष्ट परिणाम होऊन नपुंसकत्व येतं। अमोनियामुळे पाचनशक्ती आणि रक्ताची रासायनिक स्थितीही बिघडते। पायरिडियन विषारी पदार्थामुळे खोकला, घसा सुकणे, पोटात आग इत्यादी प्रकार होतात। शिवाय गुटख्यातील सुना, कात, सुपारी, सुगंधी द्रव्ये शरीराला अत्यंत अपायकारक ठरून गुटखा सेवनाने तोंडात पुरळ येऊन पांडुरके चट्टे पडून जखमा होतात। ही कर्करोगाची पहिली लक्षणं सुरू होतात। श्रोतेहो, तंबाखू उद्योग धंदेवाल्यांना दरवर्षी नवे तंबाखू खाणारे हवे असतात, त्यामुळे ते तरुण पुरुष आणि स्त्रियांना लक्ष बनवितात। स्वातंत्र्य, बंडखोरी, उच्चभ्रू लोकांची आवड आणि यशाच्या खोट्या नावाखाली ते व्यसन आणि मृत्यूची विक्री करतात। तंबाखू हा चटकन आणि प्रबळ व्यसन लावणारा पदार्थ आहे। तो सेवन करणाऱ्याला मरण्यापूर्वी व्यसन लावतो। कागदाच्या नळीत गुंडाळलेली तंबाखूची पाने असे स्वरूप असलेली सिगारेट हे मृत्यू मार्गावर खेचणारं व्यसनच आहे। की सिगारेट हे उत्पादन नाही तर वेष्टन आहे। उत्पादन आहे तर ते निकोटीनचे। सिगारेट हे निकोटीनचे डोस देणारी बला आहे आणि सिगारेट प्रत्येक झुरका विषारी निकोटीनचे वाहत ठरते। तंबाखू हा जीवनाचा नाश आणि राष्ट्रीय संपत्तीचा ऱ्हास करते। भारतात 5 दशलक्ष किशोरवयीन मुले धूम्रपान करतात। यासाठी तंबाखू उत्पादक पद्धतशीर डावपेचाचे तंबाखू, गुटखा, बीडी आणि सिगारेट यांच्या जाहिराती प्रदर्शित करतात। म्हणूनच तंबाखूच्या विविध आकर्षक जाहिरातींना भूलू नका। तंबाखू प्रसारक संदेशांना फसू नका। कोणत्याही स्वरूपातील तंबाखू आरोग्यास हा हानिकारकच आहे, असा इशारा केंद्रीय आरोग्य विभागानेही दिलेला आहे। श्रोतेह, मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालयाने तंबाखू सेवन एकदाच नव्हे तर कधीच नाही हा संदेश भारतवासियांसाठी दिला आहे। अशा या तंबाखू निषेध दिनानिमित्त तंबाखू दुष्परिणामाची नाट्ये, आरोग्य शिबिरे, पथनाट्ये, चर्चा

0: यात्रे आयोजित केली जातात. सार्वजनिक ठिकाणी, कार्यालय, हॉस्पिटल्स इत्यादींमध्ये पान, तंबाखू, जर्दा, गुटखा खाण्यास, सिगारेट ओढण्यास बंदी आहे आणि त्याचे कठोर पालन करणे जरुरीचे आहे. म्हणूनच 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्व जगात साजरा करण्यात येतो. श्रोते हो, जीवनात स्टाईल मारू नका, तर स्टाईल मध्ये जीवन निरोगी ठेवा.
1: तुमका का बताई भैया हमरा हाल का है.
2: का तुमका बताई, अब का समझाई,
1: बड़ी दुर्घटना है, मुश्किल बचना है.
2: चला ऐसा चक्कर, उठी ऐसी आंधी.

श्रोते हो, पंडित सांता प्रसाद यांचा जन्म 19 जुलै 1920 रोजी बनारस घराण्याच्या प्रतप्पू महाराजांच्या वंशात झाला. त्यांनी आपले वडील पंडित बाजा मिश्र यांच्याकडे तबला वादनाचे प्रारंभिक शिक्षण घेतले. वडिलांच्या अकस्मात निधनामुळे अनेक कठीण प्रसंगांना त्यांना तोंड द्यावे लागले, त्यामुळे त्यांच्या तबला शिक्षणामध्ये खंडही पडला. त्यांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागले, परंतु या सर्व प्रसंगावर मात करत त्यांनी आपले पुढील शिक्षण बनारस घराण्याचे महान तबलावादक विक्रमादित्य उर्फ बिक्कू महाराज यांच्याकडे घेण्यास सुरुवात केली. बनारस घराण्यातील कलाकारांना उमजलं होतं की अतिशय कठोर रियाज करूनच तबल्यावर प्रभुत्व मिळवता येऊ शकतं. पंडित सांता प्रसाद यांनी खूप कठोर आणि शांत रियाज केला. 15-16 वर्षाचा कठोर मेहनतीमुळे त्यांनी आपल्या हातात आत्यंतिक गोडवा आणि चपळता निर्माण केली. अत्यंत सुंदर, स्पष्ट, वजनदार, गुंजयुक्त, सशक्त आणि सुरेल चाली वादनाने ते रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत असे. त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेत. ताल शिरोमणी, ताल मार्तन, पद्मश्री, पद्मभूषण हे महत्वाचे त्यांचे पुरस्कार आहेत. त्यांचे शिष्य परिवारात जेतलमश्री, नवकुमार पंडा, चंद्रकांत कामंत, माणिक पोपटकर, वसंत पवार, पंडित सुरेश तळवलकर, पंडित सत्यनारायण वशिष्ठ, माणिकलाल दास, रमेश सावंत, त्यांचे सुपुत्र कुमारलाल आणि कैलासनाथ हे उल्लेखनीय आहेत. पंडित सुरेश तळवलकर आणि क्षमा भाटे यांनी पुण्यात आयोजित केलेल्या कार्यशाळेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि 31 मे 1994 रोजी त्यांचं दुर्दैवी निधन झालं.

श्रोते हो, कृष्णकुमार कुन्नाथ जे के या नावाने प्रसिद्ध आहेत ते एक लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक होते। त्यांचा जन्म हा 23 ऑगस्ट 1968 रोजी झाला आणि 31 मे 2022 रोजी त्यांचं निधन झालं। हिंदीसह तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये त्यांनी अनेक गाणी गायली आहेत। के हे त्यांच्या रोमॅन्टिक आणि भावपूर्ण आवाजासाठी ओळखले जातात। दिल्लीत जन्मलेले के 1994 मध्ये मुंबईत आले। पल हा त्यांचा पहिला अल्बम प्रचंड गाजला गेला, ज्याने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली। तडप तडप के हे हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील असून, तर दस बहाने, तू ही मेरी शब है, यारो, आखो में तेरी ही त्यांची काही गाजलेली गाणी आहेत। के यांना व्हॉइस ऑफ लव्ह म्हणूनही ओळखले जात असे। त्यांनी बालपणीची मैत्रीण ज्योती कृष्णा यांच्याशी लग्न केलं होतं, तर त्यांना नकुल आणि तमारा नावाची दोन मुलं आहेत। 31 मे 2022 रोजी कोलकाता येथे एका कॉन्सर्ट नंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। के यांनी बॉलिवूडमध्ये रोमॅन्टिक, रॉक आणि धीम्या गतीच्या गाण्यांद्वारे स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली।

श्रोते हो, आजच्या ज्ञानामृत या कार्यक्रमात आपण अभिनेते परेश रावल, अहिल्याबाई होळकर, जागतिक तंबाखू विरोधी दिन, पंडित सांता प्रसाद, कृष्णकुमार कुन्नाथ उर्फ के के यांच्यावर आधारित माहिती आणि गीतांचा आनंद आजच्या ज्ञानामृत या कार्यक्रमात आपण घेतलात. आता मात्र वेळ झाली आहे ती आपली रजा घेण्याची. आजचा कार्यक्रम आपल्याला

0: या कार्यक्रमात नवीन विषयासह आणि नवीन गीतांसह तोवर नमस्कार.
1: श्रुती हो, आताच आपण विविध अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम ऐकल्यात. या कार्यक्रमाचं संकलन, निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं स्नेहल ठाकरे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
5: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन गारंटी के साथ.
4: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
5: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.

0: रसिको हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम गीत गंगा.
1: गीत गंगा
0: गीत गंगा या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत.

वेदही भटनकर यांचा आवाज श्रोते आपण ऐकत होता. संगीत विश्वजीत जोशी यांचं होत. शब्द श्रीरंग गोडबोले आणि चित्रपट ती सध्या काय करते.

श्रोतो गीत गंगा या कार्यक्रमांतर्गत जत्रा या चित्रपटातील हे गीत आनंद शिंदे आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात होतं. गीतकार जितेंद्र जोशी आणि संगीतकार अजय अतुल

तुला शिकवीन चांगलाच दिला. या चित्रपटातील गीत श्रोते आपण ऐकत होतात अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आणि सहकार यांचा आवाज, गीत संदीप खरे यांचा आणि संगीत सलील कुलकर्णी यांचं. आपण ऐकत आहात गीत गंगा हा कार्यक्रम.

0: श्रोतेहो, मितवा या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू यांचा आवाज. गीतकार मंदार चोळकर आणि संगीतकार शंकर एहसान लॉय. आपण ऐकत आहात गीत गंगा हा कार्यक्रम.
1: प्रत्येक बँकेचे वेगवेगळे केवायसी पेपर्स, खरच एक चावी असती तर.
2: आहे ना बाबा, सीकेवायसी आयडी.
1: सीकेवायसी म्हणजे
2: बँक तुमचे केवायसी डिटेल्स सीकेवायसी रजिस्ट्री मध्ये अपलोड करते, ज्याने तुम्हाला एक युनिक 14 डिजिट सीकेवायसी आयडी मिळतो, जो सगळ्या आर्थिक व्यवहारांमध्ये वैध आहे. एका जागी केवायसी अपडेट ने बाकी बँक्स मध्ये पण अपडेट होतो.
1: अरे वा, आरबीआय सांगते
2: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहित

श्रोते कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकत होतात टाइमपास टू या चित्रपटातील हे गीत महालक्ष्मी अय्यर आणि सहकारी यांचा आवाज होता. गीतकार मंगेश कांगणे आणि

0: संगीतकार चिनार महेश आणि या गीतासोबतच गीत गंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: गीत गंगा ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
4: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.

रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसारित करीत आहोत गीतगुंजन. आणि आज गीतगुंजन अंतर्गत स्मृतिगंध हा कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय. गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन. श्रोतेहो, स्मृतिगंध या कार्यक्रमात आपण नेहमीच प्रसिद्ध अभिनेता, अभिनेत्री, संगीतकार, निर्माता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक यांच्या माहितीवर आणि त्यांनी निर्मित केलेले काही जे गीत असतात त्या गीतांवर आधारित आपण कार्यक्रम घेत असतो. तर आज या स्मृतिगंध या कार्यक्रमाअंतर्गत प्रसिद्ध संगीतकार मिलिंद श्रीवास्तव यांनी काही संगीतबद्ध केलेले गीत आपण ऐकणार आहोत आणि त्यांच्याबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत.

श्रोत्यांनो, मिलिंद श्रीवास्तव हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडीपैकी आनंद मिलिंद यांचे हे लहान भाऊ आहेत. आपले मोठे बंधू आनंद श्रीवास्तव यांच्यासोबत मिळून त्यांनी 90व्या शतकात भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये आपलं अधिराज्य गाजवलेलं आहे. जवळपास 200 हून अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं.

कयामत से कयामत तक या चित्रपटातील हे गीत होतं श्रोते हो उदित नारायण आणि सहकारी यांचा आवाज होता मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द आणि आनंद मिलिंद यांचं संगीत.

आनंद मिलिंद यांच्या संगीत निर्देशनात श्रोते हो आवाज मोहम्मद अजीज आणि अनुराधा पोडवाल यांचा होता. गीतकार समीर. श्रोते हो मिलिंद श्रीवास्तव यांचा जन्म 31 मे 1960 मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी झाला. 1960 या दशकात प्रसिद्ध संगीतकार चित्रगुप्त

यांचे ते सुपुत्र होते. अर्थात घरातूनच संगीताचा वारसा मिळाल्यामुळे लहान वयातच वांद्रे या ठिकाणी पियानो शिकण्यास सुरुवात केली मिलिंद यांनी.

रसिको, हे गीत आपण ऐकत होतात अनाडी या चित्रपटातील उदित नारायण आणि सहकारी यांचा आवाज होता. गीतकार समीर आणि संगीतकार आनंद मिलिंद. श्रोतो, सुरुवातीला मिलिंद यांचे वडील चित्रगुप्त यांची मुळीच इच्छा नव्हती की मुलांनी संगीत या क्षेत्रात यावं. मात्र वडिलांच्या आजारपणात त्यांनी स्वतःहून वडिलांना सहाय्यक म्हणून मदत करण्यास सुरुवात केली आणि पुढे संगीत या मोठ्या प्रवासाला सुरुवात

0: वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: श्रोतू या जाहिरात यादी आपण ऐकत होतात अंजाम या चित्रपटातील हे गीत सदन सरगमणी सहकर यांचा आवाज होता। गीतकार समीर आणि संगीतकार आनंद मिलिंद। श्रोतू आनंद मिलिंद या जोडीने

84 या साली अब आएगा मजा या चित्रपटातून संगीत या क्षेत्रात आपलं पदार्पण केलं. मात्र त्यांना खरी ओळख आणि प्रचंड यश 1988 या साली आलेला चित्रपट कयामत से कयामत तक या चित्रपटाने दिली. या चित्रपटातील पापा कहते आणि आय मेरे हमसफर यासारखी गाणी आजही लोकांच्या ओठांवर कायम आहेत.

वर्षातून 1990 या दशकात त्यांनी एकापाठोप एक असे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना आपलं संगीत दिलं. त्यामध्ये दिल, बेटा, बोलरा द बोल, राजा बाबू, कुली नंबर वन, अंजाम, हिरो नंबर वन अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये या जोडीने आपलं संगीत दिलं.

सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांच्या स्वरात हे गीत होतं. समीर यांचं बोल राधो बोल या चित्रपटाकरिता संगीत दिलंय आनंद मिलिंद यांनी. श्रोते हो, अलका याज्ञिक यांनी एक किस्सा एका मुलाखती दरम्यान सांगितला. आनंद मिलिंद यांच्याबद्दल एक मजेशीर गोष्ट त्यांनी सांगितली. जेव्हा अलकाजी आपली गायनाची तालीम घेण्याकरिता त्यांचे वडील चित्रगुप्त यांच्याकडे जात होते, तेव्हा हे दोघे भाऊ तिथे सहाय्यक म्हणून गुपचूप काम करायचे. अलकाजी सांगतात, तेव्हा हे दोघं भाऊ खूप शांत स्वभावाचे होते आणि जास्त बोलायचे नाही. ते कोपऱ्यात शांतपणे बसून आपलं काम करायचे. तेव्हा मला असं वाटायचं की हे दोघे कोण आहेत. नंतर मला असं समजलं की चित्रगुप्त यांचे ते सुपुत्र आहेत.

शतो हो आवाज अनुराधा पोडवाल आणि उदित नारायण यांचा होता. गीत सुमीर यांचं आणि संगीत आनंद मिलन यांचं आणि चित्रपट दिल. श्रोतो कयामत से कयामत तक या चित्रपटातील गाण्यांना जे संगीत दिलं आनंद मिलन यांनी या चित्रपटादरम्यान एक रिस्क आणि त्यामध्येच त्यांचं यश दळून होतंय. खरं तर 1980 या दशकात बॉलिवूडमध्ये डिस्को गाण्यांचा खूप ट्रेंड जोरात होता. अशा काळात आनंद मिलन यांनी शुद्ध मेलोडी आणि भारतीय वाद्यांचा वापर करून गाणी बनवण्याचा धाडसी निर्णय घेतला. चित्रपट क्षेत्रात अशा चर्चा होत्या, जर कयामत से कयामत तक या चित्रपटाची गाणी फ्लॉप झाली असती तर मेलोडीचा काळ परत यायला आणखी काही वर्ष लागली असती. आणि शोध या चित्रपटाच्या यशाने 1990 दशकात रोमॅन्टिक गाण्यांची पायाभरणी केली आणि याच रिस्कमुळे आनंद मिलन यांना फिल्मफेअर हा पुरस्कार मिळाला.

मिश्र बेचारा या चित्रपटातील गीत श्रोते आपण ऐकत होतात. आनंद मिलिंद यांचं संगीत, गीत समीर यांचं, आवाज कुमार सानू आणि अलका याज्ञिक. श्रोते हो, गाण्याचा उल्लेख होता साथी मेरे, तर कधीही न तुटलेली जोडी म्हणजे आनंद मिलिंद यांची. श्रोते हो, बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध संगीतकार जोड्या आपण बघितलेल्या नदीम शबन, जतीन ललित, लक्ष्मीकांत प्यारलाल या जोड्या काळाच्या ओघात वेगवेगळ्या झाल्या, मात्र आनंद मिलिंद यांची जोडी किंवा यांच्यात कधीही फूट पडली नाही. एका मुलाखती दरम्यान संगीतकार मिलिंद हे म्हणतात, आमच्या प्रवासात अनेक चढ उतार आले पण आम्ही कधीही वेगळे होण्याचा विचार केला नाही. आमच्या पालकाची शिकवण आणि आमच्यातील घट्ट नाते यामुळेच आम्ही एकत्र राहिलो.

आई मिलन की रात या चित्रपटातील हे गीत होतं अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अजीज यांचा आवाज. गीतकार समीर, संगीतकार आनंद मिलन. श्रोते हो, आनंद मिलन यांनी अनेक नवोदितांना संधी आणि आपलं योगदान या क्षेत्रात दिलं. आनंद मिलन या जोडीने बॉलिवूडला अनेक स्टार गायक दिलेत. श्रोते हो, त्यामध्ये उदित नारायण, अभिजित भट्टाचार्य आणि पूर्णिमा यांच्या कारकिर्दीला मोठे वळण या जोडीने दिले. तसेच

दुसरे स्मृति गंध या कार्यक्रमात अंतिम गीत आता जानवर या चित्रपटातील आहे. सपना अवस्थी आणि सहगर यांचा आवाज, गीतकार समीर आणि संगीतकार जोडी आनंद मिलिंद आहे.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर. रसिकहो दुपारचे 12 वाजतात आणि आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत अस्मिता वाहिनीवरून.

गीता मंडळ अंतर्गत उर्मी या सूत्रबद्ध निवेदनासह गीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्यागौरीचा नमस्कार. आजच्या उर्मीचा विषय आहे ऋतुगान. दिवसा मागून रात्रन, रात्री मागून दिवस उगवतो, मासांच्या आवर्ताने ऋतुचक्राचा खेळ रंगतो. सुगंधामध्ये मानसदंग, सुगंधामध्ये मानसदंग, ऋतु खेळाला चढतो रंग. वसंत येतो असा बहरतो, वसंत येतो असा बहरतो, चराचराला कवेत घेतो. शिडकावा ग्रीष्माच्या दाहावर, जलधारा येती धरणीवर. वर्षा मगती येते नाचत, हिरव्या रानी श्रावण खेळत. शरदाचे चांदणे लेऊनी, धुक्या सोबती गोड शिरशिरी. हेमंती या मार्ग दावितो, रविरथ संक्रमणाला निघतो. जुने सोडणे नवे रुजविणे, जुने सोडणे नवे रुजविणे, शिशिरातील सृजनाचे देणे. असे निरंतर चक्र ऋतूंचे, असे निरंतर चक्र ऋतूंचे, युगायुगांचे नाविन्याचे. श्रोते हो, ऋतू म्हणजे फिरणारा काळ. काळाच्या विराट रूपाचं एक पाऊल, एक अंश म्हणजे ऋतू. निसर्ग आणि मानव वेगळे नाहीच मुळी, हेच आपले पूर्वज सांगत आले. आपण निसर्गापासून दूर चाललो तरी तो आपला पाठपुरावा करतोय. काळाचं पृथ्वीवर पडणारं पाऊल आणि आकाशात पडणारं पाऊल, यात सार ऋतुचक्र सामावलं आहे. या अवकाशात फिरणाऱ्या पृथ्वीची गती आणि सूर्यकिरणांची तीव्रता, यामुळे ऋतुचक्र फिरत राहतं.

ऋग्वेदात ऋतूंचा उल्लेख आहे, वसंत, ग्रीष्म आणि शरदाचा. पण आर्य जसे पूर्वेकडे जाऊ लागले तशी ती संख्या 5 झाली. तैतरीय ब्राह्मण संहितेत मात्र वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या 6 ऋतूंचा उल्लेख आहे. रामायणात ऋतूंची सुरेख वर्णन आहेत. कवी कालिदासांचं ऋतुसंहार तर या ऋतूंच्या वर्णनाने भारलेलं असच. कवी नाटककार राजशेखर यांनी काव्य मीमांसा या ग्रंथात ऋतुचित्रण केलं आहे. दंडीच्या काव्यदर्शात ऋतुवर्णनाला खूप महत्व दिलंय. ऋतुवर्णन हा अभिजात काव्याचा भाग होता. मत्स्य पुराणात फक्त वसंतासाठी एक पूर्ण अध्याय आहे. मराठीत खूप नाहीत, पण उत्तरेत पती सोबत नसलेल्या विरही नायिकेच्या भावना व्यक्त करणारी काव्य खूप आहेत. त्यांना बारोमास काव्य म्हणून ओळखतात. मराठीत अमृत राय, नारायण प्रभू, सयाजी, अनाम यांनी अशी बारमास काव्य लिहिली. एवढंच काय हो, श्राद्ध विधीत संवत्सर पक्षाची कल्पना केली आहे. आजकाल वेगवेगळ्या कारणांनी ऋतुचक्रात थोडे बदल जाणवतात, तरी त्यांचा डौल सौंदर्य मानवी मनाला कायमच मोहवीत आला आहे. आणि राहील सुद्धा, अनेक अभिसरणातून, चिंतनातून हळूहळू ऋतूनुसार सण, व्रत, आहार, दिनचर्या ठरत गेली. साहित्यातही या ऋतुचक्राने रूप, रस, गंध आणि मानवी भावनांचे उत्सव साजरे केले. कालचक्र या चराचराला गतिमान ठेवतं, तर ऋतुचक्र सृष्टीत वैविध्य आणतं. शिव हा कालचक्राचा देव, तर सृष्टीचं संचलन करणारा विष्णू. ऋतुदेवता हे ऋतुचक्र नीट चालावं म्हणून मदत करतात अशी कल्पना आहे. रंग गंधाशिवाय फुलं निरस, तशी ऋतुचक्राविना ही सृष्टी निरस. चला तर आज बुडून जाऊ या ऋतुलईमध्ये. ही ऋतू साखळी इतकी स्मूथ असते ना, की सहज एकातून दुसरा ऋतू कधी सुरू होतो ते पटकन कळतही नाही. पण ऋतुराज म्हणून आधी येतो तो वसंत.

पाडव्याला वसंताची सुरुवात, सत्ययुगाच्या सुरुवातीचा हा दिवस। फाल्गुनातच लागते वसंताची चाहूल, पण चैत्र या ऋतूचा आत्मा। ऋतू नाम कुसुमा करहा असं गीतेत श्रीकृष्ण म्हणतात। मुक्तेश्वरांच्या शब्दात, पुष्पधुळी माझी लोळे वसंत, पराग कणांवर वसंत लोळणच घेत असतो। आणि हा मधुमास ऋतुराज वसंत ज्ञानेश्वर माऊलींना कसा दिसतो बघा। जैसे ऋतुपतीचे द्वार, जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्येसी। सारी सृष्टी कुणास्तव कुणीतरी काहीतरी करण्याच्या खटपटीत दिसते। पानं फुलं पक्ष्यांचे उत्सुक स्वच्छंद गाणी गाणारे आवाज, आपलं कणभर जीवन या विश्वाच्या भव्यतेत एकरूप करण्याचा खटाटोप सुरू असतो नुसता। चैत्रात माघात मोकळी असलेली घरटी हा हा म्हणता हे निसर्ग रहिवासी व्यापून टाकतात। कवी कालिदासांनी या वसंताचं जे वर्णन केलंय त्याचं एक मुक्त भाषांतर आहे का। तरुवर नटले फुलांनी कमल पुष्पे शोभती जली, प्रणयोत्सुक तरुणी सलील सुगंधी वनी, सुखद सांज अन दिवस रमणीय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय।

वसंत आनंद आणि ऊर्जा देतो, उत्साह नाविन्य आणि चैतन्य सुद्धा देतो. ऋतुचक्रामधलं पहिलं गोड पाऊल, ऋतुसंगीतातला पहिला गोड स्वर म्हणजे हा वसंत.

झुळ झुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, झुळ झुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, फळा फुलांनी लवल्या वेली आंबेराई मोहरली, आभाळाचे निळे निळे पण आभाळाचे निळे निळे पण कुहू कुहू कोकिळा करी, आनंदी आनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी, वसंत आला घरोघरी। काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, हले शेपुट सारखी दिसे पाखरू सुंदर, फुटू लागता पहाट चिव चिवे वेड्या परी, फुटू लागता पहाट चिव चिवे वेड्या परी, जसा घुमवी तो कान्हा गोड सुरेल वासरी, असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, असं म्हणतात शिरीष पै। या सृष्टीतूनच निसर्ग नादातूनच निर्माण झालेलं संगीत या ऋतुवर्णनात कसं बरं मागे असेल, राग संगीत दिवसभराच्या प्रहरांमध्ये बांधलं तसं अजून पुढे जाऊन ऋतुचक्र समोर ठेवून पण बांधलं गेलं। ऋतुराग संगीत वसंत ऋतूशी जोडलेले राग म्हणजे हिंडोल बहार आणि राग बसंत। पूर्वी सगळीकडे ऋतूनुसार लोकगीत गायन होईल आणि त्याचा संबंध थेट मनाशी आहे, रागाच्या सुरावटीतून निर्माण होणारा भाव ऋतुवेळाशी निगडीत आहे हे अनुभवता येऊ शकतं। सूर संगीत आणि हा वसंत।

श्रोते हो, ऋतु एकमेकांची शेवटच्या पावलांपर्यंत साथ देतात आणि एकातून दुसऱ्याचं रूप विलोभनीयपणे पुढे येतं. डोळ्यात भरणारे ऋतु आपण अनुभवू शकतो. वसंताच्या शेवटी शेवटी दिसणारा गुलमोहर शिरीष पै यांना कसा दिसतो बघा. हा पाहताना गुलमोहर जवळून वा दुरून झरू लागते आतून एक दुःख सनातन. किती झाडे बहरली, किती उमलली फुले, आता साऱ्याच्या शेवटी याने शस्त्र उपसले. कुणी म्हणतो याजला जणू ज्वाळा जंगलाची, वा वाहत्या जखमेची दिसो कुणा लाली याची. याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, ऋतु वसंत धरेला आता चालला सोडून, ऋतु वसंत धरेला आता चालला सोडून. श्रोते हो, वसंताचा भर ओसरतो ना ओसरतो तोच ग्रीष्माच्या झळा सुरू होतात. सूर्याच्या आगीत भाजणारा पण अंगावरून रूपाची गंधाची नादाची भरगच्च सौंदर्य आभूषण लेऊनच चैत्र सखा वैशाख आपली चाल आटोपती घेऊ लागतो आणि पहिल्या मेघमंडलाला पाठीवर घेऊन ग्रीष्मातलं ज्येष्ठ पाऊल पडतं. ग्रीष्म पेटला सूर्य तापला ऊन कडक जिकडे तिकडे खूप तापते जमीन तिजवर जागो जागी पडती तडे. गपचिप झाली सर्व पाखरे, गपचिप झाली सर्व पाखरे छाये खाली लपती गुरे. गरम झळांच्या ऐन दुपारी, गरम झळांच्या ऐन दुपारी उन्हात खेळू नका बरे, उन्हात खेळू नका बरे. ग्रीष्माची काहिली वाढती असते. सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो असतो सर्वात उष्ण दिवस आणि यात भात पेरतात म्हणून म्हणतात रोहिणीचा पेरा आणि मोतियाचा तोरा. हा ग्रीष्माचा जाच साऱ्या प्राणी मात्रांना सृष्टीला जाणवत राहतो. चातक व्याकुळ होतात, एकमेकांच्या जीवावर उठणारे प्राणी एकत्र पाणी पिताना दिसतात. दोन अडीच महिन्यांच्या उन्मादक बेसुमार रंगाने नटलेला उष्ण वसंत अंग आक्रसू लागतो. दिवस मोठे वाटू लागतात, अल्लडपणा कमी होऊन प्रौढ होत जाणाऱ्या सृष्टीचं दर्शन घडू लागतं ते ह्या ग्रीष्मकाळात. रंगाच्या छटा बदलतात, पंचमहाभूतांचं वर्तन हळूहळू बदलू लागतं. तानसेनानी दीपक रागाचे सूर छेडले तेव्हा त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला आणि नंतर त्यांच्या मुलीने आळवलेल्या मेघमल्हाराने त्यांना न्हाऊ घातलं. या गोष्टीतल्या खरेखोटेपणात न जाता त्या ऋतूच्या निरीक्षणात मात्र ते अगदी तंतोतंत वाटतं. विविध ग्रंथात दीपक राग कधी पूर्वी तर कधी बिलावल तर कधी खमाज थाटात मांडलाय. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरातला हा राग असला ना तरी ग्रीष्म काळातला हा ऋतुराग. अनेक मतभिन्नतेमुळे दीपक राग जुना आणि इतर रागांच्या तुलनेत थोडा दुर्लक्षित राहिलेला आहे.

ग्रीष्माचा खरा रंग म्हणजे सोनेरी पिवळा, प्रखर सूर्याचा रंग, उष्णता थकवा या भावना प्रबळ असतात. मानवी प्रेम दुःख आणि जीवन ऋतुरंगाशी आणि ऋतुनादाशी जोडलेलं आहे. चराचरावर कुटुंब वत्सलतेची छाया असते. भाजलेल्या शेतात पडलेली बीज सरींची वाट पाहत बसतात. ज्येष्ठात आकाशात दिसणाऱ्या शुभ्र मेघमाला आता विचार बदलणार आहेत अशी चिन्ह दिसू लागतात. ज्येष्ठ पौर्णिमा झाली की ग्रीष्म वर्षा ऋतूशी हात मिळवणी करू पाहतो. वारा वेग बदलतो. सुखी पानं भरभर गळू लागतात, वाऱ्यासोबत नाचू लागतात. वसंतातली ती पालवी पिकून गळते, नवीन ऋतूच्या स्वागताची तयारी करते. प्रत्येक झाडाचं पण ना काहीतरी ऋतूंशी नातं असावं. वसंतात ओकबोक असलेलं ते चिंचेचं झाड ज्येष्ठात नवी पालवी घेऊन शेंड्या शेंड्यांवर पानफुलांचे गुच्छ मिरवू लागतं. ज्येष्ठात चातकाला लागलेली तहान शमवण्याची चिन्ह हा आषाढ दाखवतो. ग्रीष्माच्या काहिली नंतर आषाढात आलेल्या पहिल्या सरी मातीचा अलौकिक गंध असं म्हणतात पसरवून देतात. आता बघता बघता आषाढ मेघ आकाश व्यापून टाकतात, उन्ह पळून जातात. अति मुसळधार पावसाने हाताच्या अंतरावर पण काही दिसेन असं होतं. काळे मेघ मोकळे होऊन वाहू लागतात. झाड वेली हिरव्या रंगात नाहू लागतात. प्रत्येक थेंबाला मातीची आस लागते. आता हा सरता आषाढ श्रावण साखळीला अवतान ठेवून हरवून जातो. राजाप्रमाणे ढगांच्या आगमनाचं कवी कालिदास वर्णन करतात. पाण्याने भरलेले ढग म्हणजे मस्ती करणारे हत्ती, आकाशात लखलखणारी वीज म्हणजे राजाची ध्वजा, ढगांचा गडगडाट म्हणजे नगारा, आणि असं हे वर्षा ऋतूचं राजासारखं आगमन. वर्षावाने सृष्टी शांत झाली आहे. उन्हाच्या काहिलीवर पावसाचा उतारा निसर्गाला नवसंजीवनी देतोय. हिरवगार सगळीकडे, श्रावण सर म्हणजे आनंदाचा झोका जणू. हुरहुर लावणारा, जीवांना शांत होणारा, तृषार्ततेला न्हाऊ घालणारा, धुंद सुगंधी आनंदी विभोर असं रूप निसर्गाला देणारा वर्षा ऋतू. नित्य नूतन दरवर्षी हवा हवासा तुम्हा आम्हा साऱ्यांनाच. हा ऋतू कधी कविता होतो, शेकडो गीतांना जन्म देतो. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे असा कधी तर कधी ग्रेसच्या कवितांमध्ये पाऊस दुःखाचे मंद स्वर घेऊन येतो. शेकडो रचना बंदिशी गीत या ऋतूला बांधू पाहतात. तितका तितका तो भव्य दिव्य होत जातो, सतत सतत आवडत राहतो. मृदगंधाचा अंश तना मनात भरून टाकतो. बारोमास काव्य मान्सूनच्या वैभवाचं विस्मयकारी सौंदर्याचं अतिशय प्रभावी वर्णन करतात. बघा ह, वर्षा ऋतू आला साजणी, होते जाचणी वेगी घना नील आणि, कनकांगी केतकी मालती, कनकांगी केतकी मालती, बहुशोभती माझी पुरवी सिराणी, होत असे घन गर्जन मन तर्जन झाले अति दिन वाणी, साहवेना काम सायका. नारायण प्रभू कृत हा बारोमास काव्यातला अंश. तर अज्ञात कवी म्हणतात, वारे सुट

0: ले मेघ उसळले गडगडतीते आभाळी वीज कडकडे लख लख करुनी सर सर सर वर्षा आली सुटे मातीचा वास चहूकडे सुटे मातीचा वास चहूकडे हिरवे हिरवे गार दिसे कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे श्रोते हो मी आधी म्हटलं ना हातात हात घालून शेवटी एकमेकांमध्ये मिसळत ही ऋतूंची पावलं पुढे पडतात आपली आपली पदचिन्ह उमटवतात आषाढापासून भाद्रपद सरता सरता म्हणजे ग्रीष्माचा शेवट आणि वर्षाची सुरुवात आणि अश्विन मासाची सुरुवात म्हणजे ही श्रावण साखळी पुराणांमध्ये श्रावणातल्या सूर्याला पण पर्जन्य म्हटलंय धुंद कुंद वातावरणात उन्हाळ्याकडून हिवाळ्याकडे जाण्याचा मधला दुवा म्हणजे हा वर्षा ऋतू मागच्या पुढच्या महिन्यांना बाहूत सामावून घेतो कसा तो बघा हा श्रावण म्हणजे हिरवे पण जे जे बीज अवनीच्या पोटी त्याची सुंदर हिरवी रुजवण खडकही होती हिरवेगार खडकही होती हिरवेगार शेवाळांची लेऊन शाल चमचम करती संध्याकाळी काजव्यांच्या अगणित ओळी फुलापानाच्या देठातून फुलापानाच्या देठातून श्रावण हसतो पोटातून श्रावण हसतो पोटातून भाद्रपद अश्विनात स्वतःला गुंफून घेतो पावसाच्या माऱ्याने हैराण निसर्गाला हळुवार कुरवाळणारा भाद्रपद भाद्रपदात खास जाईजुईचे सुगंध दरवळू लागतात मृदगंध पण टिकून राहतो वाहून जात नाही पण वसंतासारखा दरवळ मात्र नसतो पारिजाताचा मंद सुगंध दरवळत असतो खरं सांगू का सगळ्या ऋतूंमधलं थोडं थोडं या भाद्रपदात दिसतं वसंताची फुलं ज्येष्ठाची फळं श्रावणाचा हिरवा रंग अश्विनातलं खुलं वातावरण लक्ष्मीच्या पावलांची हेमंती गार वाऱ्याची झुळूक शिशिरातली थोडी थंडी आणि श्रावणातल्या गारव्यात कोवळ्या उन्हाची ऊब भादव्यातली माळरानं आठवून पहा बघा किती किती परिचय रंगाने फुलून भरून गेलेली असतात अगदी सुताराने टाचलेल्या फळीच्या पोटातून सुद्धा फुल उगवतं नेचे तर बहारदार असतात ओली पाने ओली फुले ओला सुगंध दरवळतो ओली पाने ओली फुले ओला सुगंध दरवळतो ओले मन ओले तन ओले सूर आळवतो ओले मन ओले तन ओले सूर आळवतो त्याच्या येण्याने सृष्टी फेर धरू लागते आणि त्या फेरात आठवतो तो फक्त मल्हार वर्षा ऋतूचा हा काळ मॉन्सून रिदम ग्रीष्माच्या काहिलीवरचा उतारा म्हणून आलेला खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला नाही नाही म्हणताना मी ही कवळिले तुला नाही नाही म्हणताना मी ही कवळिले तुला कसा वाहे गारवारा कसा वाहे गार वारा अंग सारे थर थरे कसा वाहे गार वारा अंग सारे थर थरे त्यात तुझा अनावर वर तुनी हात फिरे कुठे जाऊ धाऊ कुठे कुठे जाऊ धाऊ कुठे आता पुरती भिजले कुठे जाऊ धाऊ कुठे आता पुरती भिजले धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला नाही नाही म्हणताना मी ही कवळिले तुला नाही नाही म्हणताना मी ही कवळिले तुला
1: किती भिजविसी मला
0: अभिजन संगीतात ऋतुकालानुसार ह्या काळात आपल्या पूर्वसुरींनी मल्हाराच्या माध्यमाने या ऋतूला बांधून ठेवलं काफी थाटातला रात्रीचा राग ऋतुकालीन भूपाली बिभास देस जय जयवंती या ऋतूत गायले जातात पण मल्हारची सर त्यांना येत नाही अंधारून आलेल्या कुंद हवेत अचानक

श्रोते हो, तृप्ती देणारा पर्जन्य काळ संपू लागतो तसं त्याला निरोप देणं पण जड जातं बरं, कसं ते बघा. नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस. आली निरोपाची वेळ, आली निरोपाची वेळ, जीव झाला का सावीस, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, असं म्हणतात शिरीषबाई. बघता बघता अश्विन येतो, भाद्रपदाचा हात वर्षेचा साज हळूच उतरवतो.

कवी कालिदास या शरदाला नववधूची उपमा देतात. हा ऋतू एका रूपवती नायिकेसारखा, विकसित कमळासारखं असं त्या ऋतूचं मुख असलेला. शरद येई यन मेघ पळाले गुबगुबीत जणू पळतीससे, कुरणे हिरवी गार चौकडे हिरवे हिरवे मळे तसे, हिरवी झाडे हिरवी शेते तुडुंब भरले तळे निळे, चांदण्यात अनबा गडण्याची हौस सारखी मनी उसळे, हौस सारखी मनी उसळे. सौंदर्याचा ऋतू असा हा शरद. शरदाचा प्रकाश काही वेगळाच असतो. सोनेरी अश्विन आणि संध्या रंजित कार्तिक. अश्विन म्हणजे पूर्ततेचा महिना. अश्विनातला सणांचा राजा दसरा झेंडूंमधून हसतो. अश्विन महिन्यात जातो जातो म्हणून हुलकावणी देणारे ढग कार्तिकातही अधूनमधून येतात. शिरीषपै म्हणतात, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, मग्न होऊन स्वतात झाली अबोल पुरती. प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले, प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले. कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले, कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले. श्रोते हो, भारतासारख्या उष्ण देशात ऋतू वेगळे असले ना तरी त्यांचं एकात एक मिसळणं नीट कळतं. प्रणयाचा हंगाम

संपत आल्यामुळे फुलपाखरांचा वेग मंदावतो. कीटकांची तर वेगळीच लगबग सुरू असते. जन्माचा देखावा पण कधी करुण असतो नाही. खूप कीटकांच्या माद्या अंडी घालून मरून जातात. या शारदीय निसर्ग शोभेला संगीताने अजून खुलवतो तो राग श्री, केदार आणि मालकोस.

0: हेमंताचे दिवस पातले भरे हुडहुडी अंगात, शेतकऱ्याची गोफण फिरते गरगर भरल्या शेतात, हवे हवे से ऊन वाटते अंगणात आजी बसते, शेकोटीच्या भवती रात्री गप्पाना भरती येते, कार्तिक मार्गशीर्षाची ग्वाही देऊन जातो, पौषाची चाहूल ठेवतो, शेतकऱ्यांना संपन्न करणारा असा हा मनोहर हेमंत ऋतू, आरोग्य कमावून ठेवण्याचा हा काळ। हेमंताच्या पहिल्या मासाला श्रीकृष्ण म्हणतात मासाना मार्गशीर्षोहम। मोहकपणे दिवस लहान लहान होत जातात। शिरीषपै म्हणतात रात केवढी शीतल, चांद शीतल त्याहून, रस रुपेरी चालला पानांवर ती गोठून, कसा वारा ही गोठला आणि झाडे गारठली, गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली, गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली। हेमंतातला मार्गशीर्ष पारध करण्याचा महिना, जीवनाचा भीषण उन्माद असतो निसर्गात, क्षुधेने चेतलेले जीव एकमेकांवर तुटून पडतात, रात्रीच्या आकाशातली ती तेजोमय शांतता आणि पृथ्वीवर जीवनाच्या आसक्तीला नियतीला शरण जाणं, आणि मग एके दिवशी मोठे दिवस होण्याची निशाणी दाखवत हेमंतात पाऊस येतो। या हेमंताला रामायणात इष्ट ऋतू म्हणून गौरवलाय। या ऋतूत गायला जाणारा राग म्हणजे मालकौस। रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात हा राग हेमंतात अजूनच खुलतो। हा रागच या हेमंताचं स्वरूप धारण करतो। उत्तर रात्रीचा मालकौस ऐकून दुःखना आनंदही, दुःखना आनंदही, अंतना आरंभही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, या आरती प्रभूंच्या ओळी आठवतातच। मालकौस भारतीय संगीतातला एक भारदस्त शारदीय राग।
1: भगवंत भेटना

ऋतुचक्रातलं शेवटचं पाऊल शिशिराचं, पण पुढच्या पाऊली वसंत पुन्हा येतो. नवी ध्येय, नव्या आकांक्षा, उत्साह घेऊन नको असलेल्या साऱ्याला दूर फेकून देतो. अंगोपांगी जे जे दुःख ते कचरा समजून टाकून द्यावं, सोडून द्यावं, मग पुन्हा नवा बहर, नवी पालवी यायला व्हावं तयार मनापासून. सहा ऋतूंचे चाक फिरत असे शिशिर ऋतू ही जाईल हा, वसंत सांगे मीही येतो, वसंत सांगे मीही येतो, हळूच मागो माग पहा, हळूच मागो माग पहा. ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, या ऋतूंमध्ये बांधलेले आपण सारेच चराचराला, निसर्गाला, या सृष्टीला शरण जाऊया, आणि या शरणागतीतूनच बहरेल आनंदाचा शेत. श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम उर्मी. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादर करत्या नीलिमा पटवर्धन. आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल अवश्य कळवा prasaran.pune@gmail.com या आमच्या मेल आयडी वरती. आजच्या कार्यक्रमातून मी विद्यागौरी निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. यानंतर पुढील कार्यक्रम प्रसारित करत आहोत निरंतर स्वरलहरी.

0: सादर करत आहोत आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा विशेष कार्यक्रम। आजच्या या कार्यक्रमात ऐकूयात आकाशवाणी आणि शेती, निवेदन गोपाल ठाकूर आणि अनिता देव, निर्मिती सहाय्य गोपाल ठाकूर यांचं। सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे। ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती आहे।
1: नवी चेतना देत असे नवाशांची पूर्ती, नवी चेतना देत असे नवाशांची।

0: चकलांबा येथील प्रगतिशील शेतकरी संजय सानव आपल्या शब्दात शेतीविषयी आपले अनुभव सांगताना म्हणतात,
1: नमस्कार, सोशल मीडिया आणि किसान वाणी यातला आपण फरक जाणूया. काय होतंय, आता मी पण बऱ्याच वेळेस इथं मुलाखती दिल्या, तर जसं तळागाळ्यातल्या शेतकऱ्यापर्यंत म्हणजे जसं स्मार्ट मोबाईल काहींकडे आहेत काहींकडे नाहीत, म्हणजे जसं किसान वाणी कार्यक्रम असला मुद्दा म्हणून वेळ देऊन शेतकरी ते ऐकतात, त्या गोष्टीला ते इम्पॉर्टन्स आहे. पण आता मोबाईल कसं जनरल झालेलं आहे, काही पण बघत राहतात समजा त्याच्यावर, पण त्याचा तेवढा सिरियसनेस नसतो. आणि ह्या मुलाखतीचा फायदा काय होतो याच्यामध्ये, समजा आज बदलतं वातावरण असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, कुठल्या शासकीय योजना असतील किंवा वेगवेगळ्या नवीन नवीन पिकांची माहिती असेल, समजा जसं फळबागेंची माहिती असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, याच्यावर येणारे समजा कीड रोग नियंत्रण कसं करायचं, असं वेगवेगळे तज्ज्ञ कृषी अधिकारी असतील, मार्गदर्शक असतील, प्रत्येक म्हणजे विभागाचे प्रमुख असतील, ज्या काही नवीन नवीन योजनांची माहिती देतात किसानवाणी या कार्यक्रमातून, जसं बीड किसानवाणी कार्यक्रम जसं बरेच जण ऐकतात. आता माझ्या पण 2-3 वेळेस मुलाखती झाल्यानं मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, त्याच्यामुळे मी बऱ्याच शेतकऱ्यांशी जुडलो आणि त्यांना काय येणाऱ्या अडचणी आहेत त्या पण मी समजून सांगितलं की बाबा कसं केलं पाहिजे, काय अडचणी आहेत. आणि त्यांच्या शेतावरती गेल्यावर मला पण काही शिकायला भेटलं, कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आहे ना काहीतरी नवीन शिकायला भेटतं. हे कधी झालं, किसानवाणीच्या माध्यमातून. जर समजा आता तुम्ही विक्री व्यवस्थापन असेल, विक्री व्यवस्थापनासाठी मागे मी काही मुलाखती सांगितलं होतं कशा पद्धतीनं काय केलं पाहिजे आंबा आणि डाळिंब या पिकासाठी, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा झाला. ते शेतकरी अजून पण फोन करतात कधी कधी की सर डाळिंबाचे रेट कसे राहतील, म्हणजे काय परिस्थिती आहे या पिकाबद्दल, आंब्याची काय परिस्थिती आहे, जसं कलिंगड असेल त्याच्यानंतर खरबूज असेल. म्हणजे हे कार्यक्रम याचा फायदा एक आहे की माणूस काय करतं की बाबा आज संध्याकाळी 7:30 आहे तर हे लक्षात ठेवतं, आणि याचा फायदा 100%चा आहे. दुसरी गोष्ट, ह्या कार्यक्रमातून काही शेतकऱ्यांचे मी अनुभव असे पाहिलेत की त्यांनी हा कार्यक्रम ज्यावेळेस ऐकतात त्यावेळेस त्यांना काहीतरी याच्यातले मुद्दे आवडल्यामुळे नवीन प्रेरणा भेटली, त्याच्यात नवीन प्रेरणा भेटून उत्साह निर्माण होऊन त्यांनी पण काही समजा फळबाग लागवडी केल्यात, त्यांना त्याच्यातून म्हणजे फायदा झाला. म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या की किसानवाणी कार्यक्रमामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात, त्याचे आम्हाला फोन येतात समजा, असे भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. शासकीय योजनांचं पण जसं फळबाग लागवडीचं आहे, जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे, ती शासनाने मागे एक मुलाखतीमध्ये होतं की बाबा फळबाग लागवड कराय का. आता बरेचसे गाव आता ह्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये आलेले आहेत आपले बीड जिल्ह्यातले. हे काय होतं, जर हे माहितीच नसतं झालं शेतकऱ्यांना तर त्यांनी ते पुढं पाऊल उचललं नसतं, चला फळबाग लावू, पारंपरिक शेती करत राहिले असते. जसं समजा आता कृषीचं झालं, समजा पशुसंवर्धन विभाग असतील, त्यांचे पण बऱ्याच वेळेस मी स्वतः ऐकतो मुलाखती त्यांच्या, काही जे डॉक्टर्स असतात त्यांच्या मुलाखती येतात, काही नवीन योजना जसं आता शेळी पालनची आली किंवा दुग्ध व्यवसाय संदर्भात ज्या योजना असतात त्या ऐकल्यानंतर शेतकऱ्याला निश्चितच फायदा होतो. असं आपण म्हणू शकत नाही की सगळं शासनानेच सांगितलंय आणि ते शेतकऱ्यांना पोहोचन, म्हणजे प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे. किसानवाणी कार्यक्रमामार्फत बरंच माहित होतं खाली शेतकऱ्यांपर्यंत त्या गोष्टी जातात, आणि मी बरेचसे शेतकरी पाहिलेत. तुमचा त्या दिवशी कार्यक्रम ऐकला म्हणून मी अमुक फवारणी केली आणि तेलाचा डाग थांबला, किंवा कुणी सांगतं की बाबा तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की असा असे रेट राहतील, थोडं व्यवस्थित नियोजन, तर त्याचे ते फायदे शेतकऱ्यांना झाले. मग असं समजा मी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो नसतो वैयक्तिकरित्या, हे म्हणजे मुलाखत दिल्यामुळे ते शेतकऱ्यांना फायदा झाला, ते शेतकरी जोडले गेले, आणि याचा फायदाच आहे किसानवाणी कार्यक्रमाचा.
0: मुक्काम पोस्ट उदंड वडगाव तालुका बीड येथील प्रगतिशील शेतकरी दत्ता जाधव आपल्या शब्दात शेती विषयक सांगतात,
2: किसान वाणी जो कार्यक्रम असतो नेहमीचाच, त्या किसान वाणी मध्ये नेहमीच शेतकऱ्यापर्यंत कसं किसान वाणी पोहोचल, किसान वाणी मधले जे काय बारकावे असतील शेतीमधले, सतत पैकी आपले चांडक साहेब तर नेहमी असतातच समजा आकाशवाणीवरती, कारण शेती करणं खूप अवघड झाले. पूर्वीची शेती आणि आताची शेती, आताची शेती करणं म्हणजे अगदी बारकावे बघून शेती केली तर शेती परवडते असा माझा अनुभव आहे, कारण त्याच्यामुळे हवामानाचा बदल, ह्या हवामानाच्या बदलाच्या सामन्यात आपल्या

0: चक्रांना त्यात खेळावं लागतंय, आणि जर तो खेळला थोडंफार तर त्यात कधी पण तो खेळ मोडतो पण कधी सक्सेस पण होतो, हे पण आजच्या परिस्थिती आहे. तर किसानवाणी कार्यक्रमामध्ये जो करेपर्यंत मेसेज पोहोचतोय बीड आकाशवाणीचं, एक कौतुक करावं लागेल सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांचा विचार मांडतात. आणि विशेष म्हणजे जे काही डॉक्टर तज्ज्ञ असतील, त्यांची जी मुलाखती असतील किंवा जी काही गोष्टी असतील ती शेतकऱ्यापर्यंत तिथं पोहोचायचं काम करतात, हे सर्वप्रथम किसानवाणीचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. कारण शेतकरी हा पहिला, आता झाले मोबाईल, आता सर्व काही सुविधा झाल्या, पण पूर्वीपासून किसान वाणी जो कार्यक्रम आहे तो आपण नेहमी ऐकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला बरंचसं काही शेतकऱ्यांना घेता येतं, आपण त्याचा अवलंब करतोय. आता बऱ्याच ठिकाणी मला वाटतं किसानवाणीमध्ये आमची मुलाखत ठेवतात, खरबूज लागवड, टरबूज लागवड तंत्रज्ञान त्या बाबतीमध्ये मला वाटतं ज्या त्या वेळेला ते मुलाखत देतात, ज्या वेळेला जे योग्य लागवड असेल त्यावेळेला, तर त्यात खरबूज मधले जी काय बारकावेत ते तंतोतंत जवळपास खरबूज मध्ये 22 वर्षापासूनचा माझा अनुभव आहे आणि हा अनुभव इथे येऊन शेअर करतो आणि इतर शेतकऱ्यांना तो तिथून किसानवाणीच्या माध्यमातून तो तिथं मेसेज जातो. मग बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतो की तुमची आज मुलाखत झाली, त्याच्यामध्ये काही जे राहिलेले काही बारकावे असतील ते लोक फोन करून विचारतात. कारण किसानवाणीमध्ये सगळे बोलणार त्या बाबतीमध्ये, पण जे खरबूज पिकामध्ये उत्पादन आपण जे घेतो त्या आता भाजीपाल्यामध्ये बघा, आपण आज जर बघितलं मार्केटमध्ये तर भाजीपाल्याचा शेतकरी आहे त्याला आजची परिस्थिती अशी आहे की ते पूर्णपणे नुकसानीत. आज भाजीपाला कुठलाच भाव नाहीये, भाजीपाला काढणं सोपं पीक राहिलेलं नाहीये, पहिल्यासारखं नाहीये. टरबूज बी खवायचं आणि गाहरून टरबूज यायचं, आता येते का? त्याला पेपर लागतंय, त्याला प्रोटेक्शन कव्हर लागतंय, त्याला ड्रिप मधलं लागतंय, फवारे लागतात, सगळं काय लागतंय. मग हे सगळं करायला आज 4 पट भाव झाले, वॉटर सोल्युबल असेल, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, 3 पट 4 पट भाव झालेत. त्या तुलनेत पण रेट आज तेच आहेत. म्हणजे शेतकऱ्याला जे मोबदला मिळायचा आहे त्या पटीत शेतकऱ्याला मोबदला मिळत नाहीये, ज्या पटीत खर्च वाढलाय. आता मजुराच्या बाबतीत तर सगळ्यालाच माहिती आहे, कारण सगळ्याचा अनुभव बाकीच्या शेतकऱ्यांना जास्त मजुराचा अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सर्वेदार लोकांना तर जास्त अनुभव आहे जी बाहेरून शेती करतात. मला वाटतं जे आम्ही फील्डवर काम करतो शेतकरी त्याच्यापेक्षा जे नोकरदार वर्ग आहेत ज्यांना शेती करून घ्यायची तिथं मी म्हणतो मला असं वाटेल की तो तर म्हणेन 10,000 रुपये कर लीज वर घे बाबा जमीन, पण तूच कर असं मला वाटतं. बरं का, म्हणजे ही इतकी परिस्थिती मजुराची अवघड झाली आहे. राहिलं शिल्लक काय, भुसकट सुद्धा शिल्लक राहत नाही सोयाबीनचं. खरी परिस्थितीचा विचार केला तर जर आपण आधुनिकचा अवलंब केला, अवलंब करून त्याचे बारकावे जर बघितले, खरं बाजरीचं पीक मार्चच्या नंतर घेणं योग्य योग्य म्हणलं तर ना, तिथून पुढे सुद्धा नैसर्गिक आपत्ती खूप मोठी आहे. चक्रीवादळ येत आहे, गारपीट येते, बाजरी लोळतीये, पडतीये, गारपीटीने झोपून जाते. म्हणजे शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीवर सामना करतोय. मागच्या वर्षी कसं बरेच मध्ये शेतकरी की सोयाबीन काढलं की राजमा पेरायचे, आता आपल्याकडे राजम्याचं बऱ्यापैकी पीक आलेलं आहे. तर राजमामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी ज्यांनी गडबड करून राजमा पेरला त्यांना चांगल्यापैकी राजमाचे पैसे मिळाले. ज्यांनी नंतर राजमा पेरला ते पूर्ण शेतकरी आमच्या घाटावरचे, म्हणजे वरी जर बघितलं घाट परिसर वरचा आमचा, पूर्ण शेतकऱ्यांचं राजमामध्ये नुकसान झालं, म्हणजे खर्च पण निघाला नाहीये, पाणी मात्र संपलं. अलीकडे काय झालं की रात्रभर लाईट, दिवसभर लाईट, सोलार पंप, जेवढा पाण्याचा उपसा केला की त्या पाण्याचे पैसे पण शेतकऱ्याला मिळायला तयार नाहीत असं माझं मत आहे. आता संपले पाणी, म्हणजे ही जी काही गोष्टी आहे, कोणत्या टायमाला कोणतं पीक, आता बटाटा, राजमा, गहू हे जी पीक आहेत हे थंडीतलेच पीक आहेत. आता आपण त्याच्यावर सामना करतोय, निसर्गाशी आपण खेळतोय, ह्या पिकात नाही वा कधी पण जमतंय असं नाहीये, पण त्यासाठी खर्च वाढतो, यायला येईल पण खूप खर्च वाढतोय, नाही ती विनाकारण रासायनिक खून बनतय ते असं प्रगट येत आहे.
1: आकाशवाणी बीड केंद्रामध्ये कार्यरत असताना कृषी क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं प्रगती केली याविषयी मुक्काम पोस्ट वडवाडी येथील प्रगतशील शेतकरी अभिमान अवचार आपल्या शब्दात सांगतात.
2: माझी सुरुवात ही आकाशवाणीपासूनच झाली. बीड मध्ये आम्ही आत्मा या यंत्रणेकडून कृषी सल्ला आणि माहिती केंद्र याची सुरुवात आम्ही केली आणि मग योगायोगानं 7 च्या शेवटला आणि 8 च्या सुरुवातीला आकाशवाणीवरती उद्घोषक म्हणून किसानवाणीसाठी जाहिरात पाहिली आणि फॉर्म वगैरे भरला आणि आलो. त्याच्यानंतर लेखी परीक्षाचं झालं, लिस्ट वगैरे लागली, त्याच्यात नाव आलो, इंटरव्ह्यूला बोलवलं. पहिल्याच वेळेस आकाशवाणीत प्रवेश केलेला होता, त्याच्या अगोदर फक्त आपण ऐकून होतो. ग्रामीण भागात आपल्याला लोक म्हणतात की काय कुठलं आकाशवाणी केंद्र सांगितलंच काय. मध्ये गेल्याच नंतर इंटरव्ह्यूला आम्ही स्टुडिओ मध्ये गेलो, स्टुडिओ पाहायची पहिलीच वेळ. गेल्याच नंतर बसलो की ते म्हणले सर नमस्कार, ठीक आहे म्हणले तुम्हाला आकाशवाणी विषयी काय माहिती. आता कशाचं काहीच माहिती नव्हतं, आपलं सांगितलं नाही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो येते. बर मग म्हणले तुम्हाला किसान वाणीसाठी उद्घोषक म्हणून आम्ही का घ्यावं याच्याविषयी 1-2 मिनिट सांगा. आता 2 मिनिट काय व्यवसाय झाला आमचा सुरू, त्याच्यामुळं जी सांगत सुटलो की शेतकऱ्यांसोबत कशी नाळ आमची जोडलेली, आमचे अनुभवच कथन केले, ते सगळं ऐकतच होत. मला लय क्रॉस प्रश्न काही विचारलेच नाहीत. 2007 पासून आम्ही जवळपास, मी 2022-23 पर्यंत आकाशवाणी सोबत काम केलं. 6 महिन्यामध्ये मी कृषी विभागामध्ये पुन्हा DTC या पदावरती जॉईनिंग झालो. 2006 पासून 2014 पर्यंत बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचं काम पुढे नेलेलंच होतं. आम्ही ट्रेनिंग सेंटर असेल, रोपवाटिका असेल, औषधी वनस्पतीचं असेल, सेंद्रिय खताचं युनिट असेल, परंतु ते करत असतानाच बीड मधली पहिली फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही

0: या ठिकाणी स्थापन केली
1: आणि मग 9व्या दिवशी पहिलं पेमेंट आम्ही शेतकऱ्यांना दिलं सरकारी खरेदीतलं. सरासरी फाउंडेशनचं बियाणं शेतकऱ्यांना देतो. यावर्षी 1200 एकर वरती सोयाबीनचा प्रोजेक्ट होता. गोशाळा आहे, गिर गायचा प्रकल्प आहे, त्याच्या माध्यमातून वेगवेगळे छोटाले ग्रह उद्योग आहेत. मग तुमचे गायच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून साबण असल, धूप असल, पंती असल, गोमूत्र अर्क असल, असे विविध प्रकल्प प्रोडक्ट आम्ही ते करून केलेत. आणि याच्या सोबतच एक चांगला प्रोडक्ट म्हणून प्रोम खत तयार केलं, म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण ज्याला म्हणतो. पुन्हा स्मार्ट प्रकल्पातून आम्ही एक कोल्ड स्टोरेज तयार केलं. मार्च एंड पर्यंत आम्ही 2 प्रोसेस लाईन ऑटोमॅटिकच्या बसवतोय आणि पुढच्या वर्षीपासून अगदी छाती ठोकपणे सांगतो, जिल्ह्याचा GDP वाढणं एवढं काम सीताफळ सुद्धा करू शकतं. ह्या ज्या सीताफळाची चव आहे ही खूप वेगळी, गावरान सीताफळाची चव, त्याच्यामुळे त्याला GI मानांकन मिळलंय आपल्याला. यावर्षी आम्ही पाहिलं डोंगर भागामध्ये ज्यावेळेस आमचे आपले गाड्या जाऊन कॅरेट वाटप करत होतो आम्ही, त्यावेळेस ज्या महिलांना काही म्हणजे भूमिहानी आहेत अशा महिलांना सुद्धा ते रोजगार उपलब्ध झाला ना. कलेक्टर साहेबांना आम्ही ह्याच्याविषयी बरेचसे प्रेझेंटेशन दिलेत आणि त्या ह्याच्यावरती काम पुढील आपण काही काळ चांगल्या पद्धतीने करणार आहे. आणि एक आकाशवाणीतून प्रवास सुरू झालेला आज या ठिकाणापर्यंत पोहोचलाय असं मी या ठिकाणी विशद करतो आणि थांबतो. जय हिंद, धन्यवाद.
2: शेतो सेंद्रिय शेतीमध्ये प्रगतशील महिला शेतकरी म्हणून कार्यरत असलेल्या मुक्काम पोस्ट डेगुळंबा तालुका अंबाजोगाई येथील विद्याताई रुद्राक्ष.
3: नमस्कार, मी सौ विद्या बाबूराव रुद्राक्ष. मी 25 वर्षाची असल्यापासून मी शेती करायला सुरुवात केली. 1993 शेती करायला सुरुवात केली आणि ती रासायनिक शेती केली आणि 1997 पासून मी ऑर्गॅनिक शेतीला सुरुवात केली. पण गोबर गॅसमुळं माझा इंधनाचा खर्च शून्य झाला. अभ्यास सुरू केला ह्या सगळ्या गोष्टींचा आणि हळदीसारखं सुद्धा पीक घेतलं. पूर्ण ऑर्गॅनिक, पूर्ण 15 एकर शेती जी आहे माझी पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि त्याच्यामध्ये मी छान प्रकारे उत्पादन घेऊन क्वालिटीचं उत्पादन, भले ते क्वांटिटीमध्ये कमी होऊ द्या पण क्वालिटीचं उत्पादन आणि त्या उत्पादनाला मिळणारा जास्तीचा बाजारभाव हे मी ठेवलेला आहे. जसं आता मी म्हणाले की मी स्वतःचं उत्पादन स्वतः ऑर्गॅनिक शेतीमध्ये घेतलं तर मी त्याची विक्री व्यवस्था सुद्धा हळूहळू आपली स्वतःची स्वतःच बघितली. अजून एक सांगते की हळदीचं माझं मी जे उत्पादन घेतीये त्या हळदीचं उत्पादन घेण्यासाठी आमचा एक खळदला पुण्याला ग्रुप आहे ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या सगळ्यांचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे कॅन्सर पेशंटसाठी अगदी कुरकुमीनचं प्रमाण जास्त आहे आणि ती आपण कॅन्सर पेशंटसाठी वापरू शकतो. तर त्यांनी माझी हळद, मी आज डिगोळांब्या गावातून मी आज नागालँडला हळद कॅन्सर पेशंटसाठी हॉस्पिटलला पाठवते. हे सुद्धा मी माझ्या ती सर्टिफिकेट समजते.

उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 मध्ये भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं. चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18

स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सने आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षा विषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्ताने त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातले युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसतील, तर त्यात सायबर, अंतराळ आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं त्यांनी सांगितलं. आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस आहे. आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकास कामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात केलं. गोवा हे एक समृद्ध राज्य असून भविष्यातही त्याची समृद्धी वृद्धिंगत होईल. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात गोव्याची भूमिका महत्वाची असेल असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा हे संस्कृती आणि वारसा यांचं अनोखं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. देशाच्या विकासात गोवा राज्याचं महत्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. केंद्र सरकारनं प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा मागे घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी स्वागत केलंय. शेतकरी, गुळ खाणसारी, उद्योग क्षेत्र तसंच विविध भागधारकांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं या मसुद्यावर पुनर्विचार करायचा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. या निर्णयातून संवादावर आधारित धोरण निर्मितीबद्दलची सरकारची वचनबद्धता दिसून येते असंही त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयश आल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास CID कडे सोपवण्यात आला आहे. बिहारमध्ये वादळ, पाऊस आणि वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गयामध्ये 3 तर औरंगाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त सारण आणि खगडिया जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि छत्तीसगड इथं आज मेघगर्जना आणि गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग, बिहार, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कारिकल आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम, मणिपूर, मिझोरम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि कर्नाटकचा समुद्र किनारी भागातही विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडचा काही भाग आणि तेलंगणा इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या

अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होईल. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष्य 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सौदी हज आणि उमराह मंत्रालयानं भारतीय हज मिशनला पहिल्यांदाच हज समन्वय आणि संपर्क व्यवस्थेतल्या उत्कृष्टतेसाठीच्या 2 प्रतिष्ठित लब्बैतुम या पुरस्कारानं सन्मानित केलंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून याबाबतची माहिती दिली. देशानं हज यात्रेचं केलेलं यशस्वी आयोजन म्हणजे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियातले भारताचे राजदूत तसंच जिद्दाहमधल्या महावाणिज्य दूतांच्या नेतृत्वात राबवलेल्या भारतीय हज मिशनमधल्या समन्वयाचं प्रतीक आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांचं आज 5 दिवसांच्या भारतभेटीसाठी बोधगया इथं आगमन झालं. बिहारचे कृषी मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी महाबोधी मंदिरात आणि ऐतिहासिक सुजाता मंदिरात प्रार्थना केली. ते बोधगयामधल्या म्यानमारच्या विविध बौद्ध मठांनाही भेट देतील. राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांच्यासोबत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध प्रतिनिधींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर आलं आहे. भारत आणि म्यानमारमधल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी जोडलेले संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या भारत भेटीचा उद्देश आहे. सिंगापूर इथं आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेनं आयोजित केलेल्या शांग्रीला संवाद कार्यक्रमात संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह सहभागी झाले होते. या संवादात सहभागी झालेल्या इतर देशांच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी नेदरलँडच्या संरक्षण सचिव डिलान यांची भेट घेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशातून दिली. उभय नेत्यांमध्ये भारत नेदरलँड संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणं, लष्करांमधील परस्पर संबंध दृढ करणं तसंच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. इराणशी सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसोबत 2 तास चर्चा केली, परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. कोणताही शांतता करार होण्यासाठी इराणनं प्रथम होर्मुझ समुद्रधुनीचा मार्ग खुला केला पाहिजे आणि कोणतंही अण्वस्त्र न बनवण्याची हमी दिली पाहिजे असं ट्रम्प यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका इराण विरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करेल असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी म्हटलंय. जगभरात जिथं गरज पडेल तिथं लष्करी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि IPL मध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थानाचा GR काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधी केलं नाही. आम्ही करणार नाही. OBC समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू. त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ. पण त्यावेळी OBC समाजावर कुठलाही अन्याय होऊ देणार.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरात भांडेवाडी इथं नव्यानं सुरू झालेल्या शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला हा देशातला पहिला खासगी गुंतवणुकीचा ड्राय डायजेशन प्रकल्प असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

यात भारतीय आणि नेदरलँडच्या खासगी कंपन्यांची 300 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. प्रकल्पात दर दिवशी 1200 टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून दर दिवशी 28 टन ज्वलनशील वायू, 120 टन सेंद्रिय खत आणि 400 टन RDF इंधनाची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालू झाल्यावर वर्षभरात शहरातल्या कचऱ्याचा ढीग संपेल आणि त्याखालची जमीन इतर वापरासाठी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकी अंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान महायुतीकडून अद्यापही या मतदारसंघाबद्दल निर्णय झाला नसला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुणे इथे भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयशी ठरल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असून त्याचा तपास CID कडे सोपवण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकानं आज पहाटे गुजरातमधून धुळे जिल्ह्यात आणलेला संशयित प्रतिबंधित कापूस बियाणांचा साठा जप्त केला. या कारवाई दरम्यान कापसाच्या धनुष्य आणि फाल्कन या वाणांच्या बियाणांची 21 पाकिटं जप्त करण्यात आली असून या बियाणांची किंमत सुमारे 31,300 रुपये इतकी आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सरकारी फिर्याद नोंदवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षा विषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातली युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसली तर त्यात सायबर, अंतराळ आणि कनेक्टिव्हिटी वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं ते म्हणाले. IPL क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय खेळाडू ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची लढत जपानच्या सायका होबारा आणि युईची शिमोगामी या जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या दोघांनी मलेशियन जोडीला पराभूत केलं. याच स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीला पराभूत केलं. उपांत्य फेरीत त्यांची लढत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे. देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकार पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी यावेळी व्यक्त केली.
आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचे

0: असंही ते म्हणाले. चौहान हे 1981 मध्ये भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं. चौहान यांच्या नंतर लेफ्टनंट जनरल NS राजासुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस. आजच्या दिवशी 1987 मध्ये गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची ओळख निर्माण केली आहे, असं राष्ट्रपतींनी संदेशात म्हटलं आहे. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशातून गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध असा सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार राधाकृष्णन यांनी काढले. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल मुंबई इथं झालेल्या एका कार्यक्रमात किस्सा शुरू टॉकीज या उपक्रमांचा प्रारंभ झाला. राज्यातल्या अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून थेट ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत नवीन चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला गेला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि IPL मध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
5: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
4: पता दस्तूर नगर MIDC रोड अमरावती.
5: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारची 3:12 आणि 16 सेकंद झाली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5 वाजले आहेत. आता ठळक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा.

0: नमस्कार, मी तुषार पवार. ऐकूयात काही ठळक घडामोडी. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वलीत पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा, सातारा संस्थानाचा जीआर काढा, गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या, आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीतच राहून सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्स 353 कॅडेट्सने आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. मुंबई आणि महानगर क्षेत्रात महानगर गॅसनं सीएनजी दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे हा दर आता 86 रुपयांवर पोहोचलाय. त्याचबरोबर पाईपद्वारे पुरवला जाणारा स्वयंपाकासाठीचा नैसर्गिक वायू इंधन देखील 50 पैशांनी महाग झालाय. त्यामुळे पीएनजीचा दर प्रति युनिट 52 रुपयांपर्यंत वाढला आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
5: आपले घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
6: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
5: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
6: अंबा मॉड्यूलर किचन, स्टाइलिश होम, हैप्पी लाइफ.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळची 5:03 आणि 56 सेकंद झाली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: चिराग शेट्टी और सात्विक साईराज रंकी रेड्डी सिंगापुर ओपन बैडमिंटन टूर्नामेंट के फाइनल में पहुंच गए हैं। सेमीफाइनल में उन्होंने दक्षिण कोरिया के सीयू से उंग जाए और किम बॉन हो को हराया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी हे नागपुर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार। नागपूरच्या भांडेवाडीतील CBG प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी। यवतमाळमध्ये हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकरी गटांसाठी फार्मर ग्रुप लीग स्पर्धेचं आयोजन। आणि येत्या 2 जून पर्यंत विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा इशारा। नागपुरात आज पावसाची हजेरी। आता सविस्तर बातम्या। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले। देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकारी पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला। यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं। तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी व्यक्त केली। आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले। चौहान हे 1981 मध्ये भारतीय लष्करात रुजू झाले होते। त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली। या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली। त्यांच्या सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं। चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहे। ऑपरेशन सिंदूरनं भारताची कोणत्याही चिथावणीखोर कारवाईला अचूक आणि ठाम प्रत्युत्तर देण्याची क्षमता सिद्ध केली असून नव्या सुरक्षा आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठी एक नवा मापदंड निर्माण केला आहे असं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलंय। पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात NDAच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडला संबोधित करताना ते आज बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बातच्या माध्यमानं आकाशवाणीवरून देशवासियांना संबोधित करणार आहे। हा कार्यक्रम उद्या सकाळी 11 वाजता प्रसारित होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरच्या भांडेवाडी इथं उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ड्राय डायजेशन आधारित CBG कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची पाहणी केली। यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती। 300 कोटी रुपयांच्या खासगी गुंतवणुकीतून उभारण्यात आलेला हा प्रकल्प August 2026 पर्यंत पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होणार असून या माध्यमातून वेस्ट टू वेल्थ जनरेशन होत असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले।
2: या माध्यमातून जो सगळा शहरातला कचरा आहे या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे। यातलं जवळपास 28 TPD गॅस तयार होणार आहे। त्यासोबत जवळपास 120 TPD जे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे ते मॅन्युअर या ठिकाणी तयार होणार आहे आणि जवळपास 400 TPD RDF तयार होणार आहे की जे आपल्या सिमेंट फॅक्टरीजला किंवा इतर ठिकाणी लागतं। हा देशातला पहिला असा प्लांट आहे की जो विदाउट टिपिंग फी या ठिकाणी संपूर्णपणे खासगी गुंतवणुकीतून करण्यात आलाय। हे जे मॉडेल आहे इतकं चांगलं आहे की ज्याच्यातनं पुढच्या काळात जेही कचऱ्याचे ढीग आपल्याला दिसणार नाही आणि वेस्टला वेल्थ मध्ये कन्वर्ट करून त्या माध्यमातून आपण काही आपलं पर्यावरण आहे त्या पर्यावरणाची हानी देखील मोठ्या प्रमाणात टाळणार आहोत।
1: नागपूरचे महानगरपालिका आयुक्त डॉ विपिन यांनी देखील पुढील 2 वर्षात नागपूरला डम्पिंग मुक्त शहर बनवण्याचा मानस यावेळी व्यक्त केला। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सोमवारी ते महाविकास आघाडीकडून काँग्रेसचा अधिकृत अर्ज दाखल करतील। 446 पैकी महाविकास आघाडीकडे 195 संख्याबळ आहे, परंतु आपण स्थानिकचे उमेदवार असल्यानं आणि निवडणूक ही गोपनीय असल्यानं विजय आपल्याच पारड्यात येईल असा दावा साहेबराव कांबळे यांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज लोककल्याण डायग्नॉस्टिकला भेट देऊन प्रोजेक्ट सुश्रुतला या सिकल सेल आणि थॅलेसेमिया प्रतिबंध कार्यक्रमाचा आढावा घेतला। गेल्या 3 वर्षात या प्रकल्पांतर्गत सुमारे 1,15,000 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून 6.5 ते 7% लक्षण विरहित वाहक आढळले आहे। मंत्री उईके यांनी या उपक्रमाचं कौतुक करत शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। राज्याचे माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपात प्रवेश केला। मुंबईत भाजपात प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र

चव्हाण, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश हा शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का मानला जातो आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांचे प्राजक्त तनपुरे हे भाचे आहे. तनपुरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्राजक्त तनपुरे यांच्यासारखा एक तरुण आणि अभ्यासू कार्यकर्ता आज भाजप सोबत जोडला गेला आहे असं सांगत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचं भाजपात स्वागत केलं. दरम्यान प्राजक्त तनपुरे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल त्यांचे मामा जयंत पाटील यांना विचारलं असता तनपुरे यांचा प्रवेश करणं धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. यवतमाळ जिल्हा प्रशासन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानं हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकरी गटांसाठी फार्मर ग्रुप लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. ही स्पर्धा 10 जून ते 10 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणार असून शेतकरी गटांच्या विविध कृषी उपक्रमांवर गुणांकन केलं जाणार आहे. स्पर्धेत मृदा आणि बीज व्यवस्थापन, पीक पद्धती आणि शेती तंत्रज्ञान, जैविक निविष्ठा आणि कीड रोग व्यवस्थापन तसंच क्षमता बांधणी आणि तंत्रज्ञान वापर अशा 4 टप्प्यांमध्ये मूल्यांकन होणार आहे. 4 स्तर यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विजेत्यांना गटांचा 15 ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार असून त्यांना राज्य, आंतरराज्य आणि जिल्हास्तरीय अभ्यास दौऱ्यांची संधी मिळणार आहे. महाविस्तार ऍप आणि सोशल मीडियाद्वारे कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणाऱ्या गटांना 10 गुणांचा विशेष बोनस दिला जाणार आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी 10 जून पर्यंत गुगल फॉर्मद्वारे किंवा संबंधित गावाच्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांकडे करता येणार आहे. प्रत्येक गावातून किमान 1 शेतकरी गट सहभागी होणं आवश्यक असून एका गटात 10 ते 20 सदस्य असणं बंधनकारक आहे. जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात काल आणि आज हरित आणि शाश्वत रेल्वे संचालन विषयावर विशेष जनजागृती अभियान राबवण्यात आलं. मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संरक्षण, ई कचरा व्यवस्थापन, कापडी पिशव्यांचा वापर आणि पेपरलेस तिकीट प्रणालीला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. रेल्वे स्थानकांवर UTS मोबाईल ऍपद्वारे डिजिटल तिकीट बुकिंग बाबत प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात येत असून स्वच्छ, हरित आणि शाश्वत भविष्यासाठी जनजागृती केली जाते. क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो. क्षयरोगाप्रती समाजामध्ये असलेले भेदभाव दूर करणं आणि त्यांना शासकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देणं तसंच क्षय रुग्णांना आवश्यक औषधोपचार करून क्षयमुक्त करणं या उद्देशानं चंद्रपूरचे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी क्षयरोग दूरीकरण मोहिमेचा आढावा घेतलाय. सद्यस्थितीत जिल्ह्यात 905 रुग्णांवर योग्यरित्या उपचार सुरू असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सोनाळा, सायखेड आणि पिंगळी परिसरातील सुमारे 800 हेक्टरवरील संत्रा बागा बाधित झाल्या असून अंबिया बहार आणि मृग बहार हे दोन्ही हंगाम उद्ध्वस्त झाले. गारपिटीमुळे झाडांवरील सुमारे 90% फळं गळून पडली असून अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही झाड मुळासकट उन्मळून पडली आहे. यामुळे पुढील 2 ते 3 वर्ष उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. सोनाळा गावातील सुमारे 70% क्षेत्र संत्रा लागवडीखाली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे असं आमच्या प्रतिनिधीने कळवलं. आगामी 2 जून पर्यंत विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज देखील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं तर वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णता कायम राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मागील 24 तासात विदर्भात नागपूर इथं सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली तर वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 44 अंश सेल्सिअस ते 45 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. नागपुरात आज संध्याकाळच्या सुमारास काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आली. IPL क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या. गुजरातने हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. नागपूरच्या

प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी. यवतमाळमध्ये हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकरी गटांसाठी फार्मर ग्रुप लीग स्पर्धेचं आयोजन आणि येत्या 2 जून पर्यंत विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा इशारा. नागपुरात आज पावसाची हजेरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं
1: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है।
0: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले।

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलंय. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थांचा GR काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही. आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू. त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ. पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: दरम्यान मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच राहणार असेल आणि त्यातून ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार असेल तर उद्यापासून संपूर्ण राज्यातल्या ओबीसी बांधवांच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. महायुती सरकारसोबत आल्यामुळे राहुरी मतदारसंघातली प्रलंबित प्रश्न सुटतील आणि विकासाला अधिक गती मिळेल असं तनपुरे पक्ष प्रवेशानंतर म्हणाले. तनपुरे यांचा भाजपा प्रवेश धक्कादायक असला तरी त्यांनी आपल्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात ठेवून हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यवतमाळमधून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरल्या जाणारा CNG आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या PNG दरात वाढ केली आहे. CNG प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो CNG आता 86 रुपये मोजावे लागतील. PNG दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. 11वी प्रवेशासाठी 10वीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. अजूनपर्यंत ही कागदपत्र न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही कागदपत्र मिळाल्यावर लगेचच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः MSME क्षेत्राला पुरेसा

कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. सीयूईटी यूजी 2026 परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे काही केंद्रांवर उशिरा सुरू झाली. एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने ही माहिती दिली आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना पुरेसा वाढीव वेळ दिला गेला होता. सकाळच्या सत्राला उशीर झाल्यामुळे परीक्षेचं दुपारचं सत्र देखील उशिराने सुरू करण्यात आलं असं संस्थेनं कळवलं आहे. उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं खेद व्यक्त केला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर पोहोचला असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचन मधल्या 14 जणांचा समावेश आहे. कर्तव्यात ढिसाळपणा केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. दारू विक्रेत्यांना रसायन पुरवठा करणाऱ्या भिवंडी इथल्या एका कंपनीच्या गोदामातून सुमारे 6,000 किलो मिथेनॉल जप्त करण्यात आलं आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं आज ही कारवाई केली. रेक्स इंटरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीकडे मिथेनॉल सारख्या धोकादायक पदार्थाची खरेदी, साठवणूक किंवा वितरणाचा तपशील देणारी एकही व्यवहाराची नोंद किंवा खातेवही नव्हती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या आयएसआय आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150 तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलामधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेट्ससह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले आहेत. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षण विषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होईल. नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन यांनी आज पदभार स्वीकारला. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबई इथल्या नौदल गोदीतल्या गौरव स्तंभावर शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन.
याबरोबरच आकाशवाणी

मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

ईटी यूजी परीक्षेला विलंब, सुमारे 4500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी डी के शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे देशवासियांना संबोधित करणार. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः एसएमई क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या CUET UG मध्ये आज तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे 3765 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करून दिली आहे. परीक्षा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं NTA नं सांगितलं आहे. सकाळच्या सत्रात तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा काही ठिकाणी सुमारे 2 तास उशिरा सुरू झाली, त्यामुळे दुपारचं सत्रही उशिरा सुरू झाल्याचं संस्थेनं कळवलं. ही परीक्षा घेणाऱ्या TCS आयऑन संस्थेनं तांत्रिक अडचणींचा अहवाल NTA ला सादर केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरला जाणारा CNG आणि पाईपाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या PNG च्या दरात वाढ केली आहे. CNG प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो CNG साठी आता 86 रुपये मोजावे लागणार आहेत. PNG च्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेनं घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करूनच त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलांमधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते यावेळी म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेटसह 1353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षण विषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते यावेळी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या नौदलानं पाकिस्तानच्या संपूर्ण नौदलाला त्यांच्या बंदरामध्येच अडकवून ठेवलं होतं असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. लखनौ इथं आज नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानवरचा दबाव टिकून ठेवण्यात भारतीय नौदलानं महत्वाची भूमिका बजावली. आपलं नौदल अरबी समुद्रात पूर्ण सज्जतेनं आणि ताकदीनं तैनात होतं, परिणामी पाकिस्तानचं संपूर्ण नौदल स्वतःच्याच बंदरामध्ये अडकून राहिलं असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा आमंत्रित केला आहे. 3 जून रोजी संध्याकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शिवकुमार यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला.
सिद्धरामय्या

यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं शिवकुमार यांना ही संधी मिळाली आहे. एआयएडीएमकेच्या चार आमदारांना आमिष दाखवून टीव्हीकेनं पक्षात घेतल्याचा आरोप एआयएडीएमकेनं केला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षाचे प्रतोद अग्री एस एस कृष्णमूर्ती यांनी आज राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना केली. या चार आमदारांनी पक्षादेश न मानता टीव्हीके पक्षाला मतदान केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. पाकिस्तानच्या ISI आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देश विघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांमध्ये मुंबईतल्या 2 जणांचा तसंच नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. देशभरातले अणुऊर्जा प्रकल्प, वीज उत्पादन प्रकल्प, रेल्वे स्थानकं, विमानतळ इत्यादी महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या सूचना या व्यक्तींना मिळाल्या होत्या. पाकिस्तानातल्या कुख्यात गुंडांशी समाज माध्यमाद्वारे संपर्कात असलेल्या देशभरातल्या सुमारे 600 संशयितांना पोलिसांनी ओळखून काढलं आहे. या कारवायांमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि ISI ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था एकत्रितरित्या सामील असल्याचा निष्कर्ष अन्वेषण संस्थांनी काढला आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग लाइंग यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. ते भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी बिहारमध्ये गया इथं महाबोधी मंदिराला भेट दिली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद यंदा नव्या टेनिसपटूकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत काल 19 वर्षाचा जुआओ फॉन्सेका यानं दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याला पराभवाचा धक्का दिला. अटीतटीच्या या सामन्यात पहिले 2 सेट्स गमावल्यानंतर फॉन्सेकानं जोरदार पुनरागमन करत सामना 4-6, 4-6, 6-3, 7-5, 7-5 असा जिंकला. अग्रमानांकित यानिक सिनर, दानिल मेदवेदेव, टेलर फ्रिड्स हे आघाडीचे टेनिसपटू यापूर्वीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका, एलिना स्वितोलिना, मीरा अँड्रिवा, इगा स्वियांतेक, नाओमी ओसाका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांना नमवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंगापूर खुल्या टेनिस स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी कोरियाच्या अग्रमानांकित जोडीवर मात केली. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात मात्र आज ध्रुव कपिल आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडगोळीला पराभवाचा धक्का बसला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणीमुळे CUET UG परीक्षेला विलंब. सुमारे 4500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.